नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोते हो. FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948, अर्थातच 22 जून 2026. आजच्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण स्वप्नाली झाडे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मधुकर पाठक यांनी संगीत दिलेली ही भक्तिरचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर शांताराम नांदगावकर यांची भक्तिरचना, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं, तर स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

मन्ना डे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एस डी बर्मन यांनी संगीत दिलेलं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. यासोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित आणि संक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 आपण ऐकू शकाल कृषीवाणी हा कार्यक्रम. यामध्ये 3 सिस्टर मेथड याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 6:55 जागतिक 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रमात सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी प्राध्यापक डॉक्टर एन पी स्वामी स्वस्थ वृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 4 आम्ही प्रसारित करू. निर्मिती सहाय्य आहे कांचन पाचकुडवे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

7:40 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रमात अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल कोटलवार स्वास्थ्य वृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग चौथा आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य आहे कांचन पाचखुडवे यांचं. सात वाजून 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 8:15. 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आज सकाळी 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू मिश्र संगीत हा कार्यक्रम आज सकाळी 10:00.

साडेदहा वाजता गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11 वाजता मैफिले गझल या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. 11:30 वाजता गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 12:00 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 1:40 वाजून यवतमाळ जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00 वाजता. 5:00 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 वाजता युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:05. 6:10 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बडे गुलाम अली खां यांचं गायन राग बिहाग आपण ऐकू शकाल. 6:30 वाजता सुगम संगीत हा कार्यक्रम. 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 वाजता घर शिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 वाजता लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात गजानन भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आपण ऐकू शकाल. रात्री 10:00 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन फरमाइश कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. या सर्व कार्यक्रमाबरोबरच हिंदी इंग्रजी मराठीतून बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

हरितक्रांतीचा वसा घेऊनी धवलक्रांतीचा विडा उचलूनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच.

0: कृषीवाणी या कार्यक्रमात आज ऐकूयात थ्री सिस्टर मेथड याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं.
1: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत थ्री सिस्टर मेथड या शेती पद्धतीबद्दल माहिती. मंडळी, थ्री सिस्टर मेथड ही पद्धत जगभरात नैसर्गिक शेती आणि मिश्र पीक पद्धतीचं उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं. शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही म्हणाल थ्री सिस्टर मेथड म्हणजे काय? तर थ्री सिस्टर मेथड ही अशी शेती पद्धती आहे ज्यामध्ये तीन पिके एकत्र लावली जातात. ही तीन पिके म्हणजे मका, राजमा किंवा शेंगवर्गीय कोणतेही पीक चालेल आणि भोपळा. या तिन्ही पिकांना तीन बहिणी असे म्हटलं जातं कारण ती एकमेकांना वाढवण्यास मदत करतात. सर्वात पहिले ही पद्धत उत्तर अमेरिकेतील स्थानिक आदिवासी समाजांनी शेकडो वर्षापूर्वी विकसित केली होती. त्यांनी निसर्गाचं निरीक्षण करून अशी शेती निर्माण केली की ज्यामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि उत्पादन चांगलं मिळतं. शेतकरी बंधूंनो, तुम्ही म्हणाल ही तीन पिके एकमेकांना कशी मदत करतात बरं? तर मका हा आधारस्तंभ आहे कारण मक्याचं झाड हे उंच वाढतं, त्यामुळं शेंगवर्गीय वेलींना चढण्यासाठी आधार मिळतो, त्यामुळे वेगळे बांबू किंवा काठ्या लावण्याची त्यांना गरज पडत नाही. राजमा किंवा कोणतेही शेंगवर्गीय पीक हे जमिनीची सुपीकता वाढवतात. शेंगवर्गीय पिकांच्या मुळांमध्ये असलेले जीवाणू वातावरणातील नायट्रोजन जमिनीत स्थिर करतं, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि इतर पिकांना सुद्धा त्याचा फायदा होतो. तिसरं पीक म्हणजे भोपळा. भोपळा हे जमिनीचं संरक्षण करतं. भोपळ्याची पाने जमिनीवर पसरतात, त्यामुळं तण उगवत नाही, जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि मातीचं तापमान त्यामुळं नियंत्रित राहतं. आता ही लागवड कशी करावी? सर्वप्रथम मक्याची लागवड करावी. मका थोडा मोठा झाल्यानंतर त्याच्या भोवती राजमा किंवा इतर शेंगवर्गीय पीक लावलेत तरी चालतील. नंतर बाहेरील बाजूस भोपळ्याची लागवड करावी. अशा प्रकारे तीनही पिके एकमेकांना सहाय्य करून वाढतात. शेतकरी बंधूंनो, थ्री सिस्टर मेथडीचे फायदे कोणकोणते? तर त्यामुळं जमिनीची सुपीकता वाढते, रासायनिक खतांची गरज कमी होते, तणांचं प्रमाण सुद्धा कमी होतो, त्याचबरोबर पाण्याची बचत सुद्धा होते आणि जैवविविधता वाढते. शेतकऱ्याला एकाच वेळी अनेक पिकांचं उत्पादन सुद्धा मिळतं आणि शेवटी म्हणजे नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळतं. मी सर्वात पहिले तुम्हाला सांगितलं होतं की ही पद्धत सर्वात प्रथम अमेरिकेतील आदिवासी लोकांनी चालू केली, पण भारतातही मिश्र पीक पद्धती पूर्वीपासून वापरली जाते. आपल्या भागात मका, तूर, वाल, भोपळा यासारखी पिके एकत्र घेऊन थ्री सिस्टर मेथड सारखी शेती करता येऊ शकते. ही पद्धत विशेषतः सेंद्रिय शेती आणि कमी खर्चाच्या शेतीसाठी उपयुक्त आहे. थ्री सिस्टर मेथड आपल्याला निसर्गाशी संतुलित शेती कशी करावी हे शिकवते. या पद्धतीत प्रत्येक पीक दुसऱ्या पिकाला मदत करते, त्यामुळं उत्पादन वाढतं, त्याचबरोबर खर्च कमी होतो आणि पर्यावरणाचं संरक्षण सुद्धा होतं. शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात शाश्वत शेतीसाठी ही पद्धत अत्यंत महत्वाची आहे.
0: थ्री सिस्टर मेथड याविषयी माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं अश्विनी पाटेकर यांचं.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर ठीक 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV मुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ट्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो? गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतात. HPV संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे, तिला म्हणायचं पॅप स्मियर. आता हा जो पॅप स्मियर आहे ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे OPD तूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रुपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA. या पॅपस्मिअर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा HPV त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्व्हिक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो HPV 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा HPV असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते. ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबूमिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे. अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज वाटणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा करू नये. आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी आहे, आपणच ती निभावली पाहिजे हे आपोआपच त्या मुलांना मनावर बिंबवले जाते. हे लहानपणापासून शिकवले तर आणि तरच उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही जी आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे ती पूर्ण होईल. आत्ताचे एकूणातच सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी हे का करू असे जे दुय्यम प्रतीचे विचार आहेत, जबाबदारी झटकणारे विचार आहेत, हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे. आज आपण लहान मुलांचे शाळेतील शिक्षक कसे त्या मुलांना घडवू शकतात हे थोडक्यात पाहिले. पुढच्या कार्यक्रमात आपण बालकांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, मामा, काका, काकू, मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम सुखी जीवनाचा मार्ग योगसाधना. याविषयी प्राध्यापक डॉ NP स्वामी, स्वास्थ्यवृत्त आणि योग विभाग, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग चौथा. निर्मिती सहाय्य आहे कांचन पासकुडवे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
3: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर एन बी स्वामी. जे प्रौढ आहेत त्यांच्यासाठी देखील योगाचा फायदा खूप चांगला होतो. कौटुंबिक आणि व्यावसायिक ताणतणाव कमी होतो, व्यावसायिक कार्यक्षमता वाढते, सहकार्यासोबत सौहार्दपूर्ण वातावरण, इंटरपर्सनल रिलेशनशिप चांगली राहते, इन्सोमनिया कमी होतो, रागावर देखील आपल्याला नियंत्रण मिळवता येते, पुढील पिढीवर चांगले संस्कार होतात. जे आय टी प्रोफेशन करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये बॅकएक किंवा नेक पेन, मान दुखणं किंवा कमर दुखणं हे, किंवा त्यांच्यामध्ये दृष्टीदोष, कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हे हा देखील योगाभ्यासामुळे कमी होतो. जे रिटायर्ड पर्सन आहेत त्यांच्यासाठी देखील योगाचा खूप चांगला फायदा होतो. जे रिटायर्ड पर्सन, जे सिनियर सिटीजन आहेत, त्यांनी आपल्या शरीराच्या क्षमतेप्रमाणे आसने करायचे आहेत. साधी सोपी आसने करावीत, अवघड आसने करू नयेत. प्राणायाम ध्यान यावर भर द्यावा. म्हातारपणी मानसिक संतुलन योगाभ्यासामुळे चांगलं राहते. वार्धक्य ज्याने अनिद्रा जी आहे, इन्सोमनिया, ती कमी होते, शांत अशी झोप लागते. मधुमेह, रक्तदाब, मूत्रविकार यामध्ये देखील फायदा होतो. क्रोध आणि चिडचिडेपणा हा देखील योगाभ्यासामुळे कमी होतो. असे बरेचसे फायदे जे आहेत योगाभ्यासामुळे होतात. काही आसनाचे फायदे आपण बघूयात. त्यामध्ये पद्मासन जे आहे, पद्मासनामध्ये स्पायनल कॉर्ड हा लवचिक होतो. जाठरग्नी वृद्धी झाल्यामुळे पाचन शक्ती वाढते, हृदयाचे विकार कमी होतात, लंगची फुफ्फुसाची दुर्बलता कमी होते, उदर रोग, त्वचा रोग, यकृतल्या विकार, आमवात अशा व्याधीमध्ये देखील पद्मासन उपयोगी आहे. गर्भाशयस्थ स्नायू बळकट होऊन स्त्रियांचे आरोग्य देखील उत्तम राहते. बुद्धी आणि स्मरणशक्ती वर्धक आहे. अशा प्रकारे हे पद्मासन जे आहे सर्व व्याधीनाशक म्हणून सांगितलेलं आहे. अजून एक आसन आहे वज्रासन. हे अगदी साधं सरळ सोपं आसन आहे. हे एकमेव आसन आहे की जे आपल्याला भोजनोत्तर करता येते. जेवणानंतर एक 5 ते 10 मिनिट जरी वज्रासनामध्ये बसलात त्यामुळे पचनक्रिया सुधारते, कॉन्स्टिपेशन कमी होते, मलबद्धता कमी होते. पक्षवध आहे, गृद्रसी, सियाटिका व्याधीमध्ये देखील उपयोगी आहे. अशा प्रकारे वज्रासनाचे फायदे आहेत. पुढचं आसन आहे पवनमुक्त आसन. पवनमुक्त आसनामध्ये आपण उदरावर दाब पडतो, आतड्यातील वायू जो आहे तो बाहेर पडतो, त्यामुळे याला पवनमुक्त आसन म्हणतात. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, पोट साफ होत नाही, यांच्यासाठी पवनमुक्त आसन हे अत्यंत महत्त्वाचं असं आसन आहे. पोटावरची चरबी कमी होते, पाठीच्या कणाला व्यायाम मिळाल्यामुळे कंबर दुखणं कमी होते. मानेच्या मनकाच्या विकार असल्याने फक्त आसन करायचं नाही. पृष्ठ पद्मासन एक आहे, स्पॉन्डिलायटिस, पाठीचे विकार, नपुसंकता यामध्ये उपयोगाचं आहे. सर्वांगासन जे आहे त्यामध्ये कंठातील विशुद्ध चक्रावर दाब पडून संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होते, त्यामुळे याला सर्वांगासन असं म्हणतात. पाठीच्या कण्याला लवचिकपणा येतो, पाठदुखी होत नाही. क्षय, कुष्ठ, जीर्णजीवर, दमा, स्थौल्य विकार कमी करणार आहे. गर्भाशय, यकृतल्या विकार यांच्या संबंधी विकार सहसा होत नाहीत सर्वांगासन करणारा. दृष्टी तीक्ष्ण होते, तारुण्याने उत्साह टिकून राहतो. हलासन एक आहे. हलासनामध्ये आपल्याला पृष्ठवंशाला लवचिकपणा येतं. कृतप्लेहा अश्मरी विकारामध्ये उपयोगाचा आहे. जाठदाग्नी प्रदीप्त होते, मंदाग्नीमुळे होणारे विकार सहसा होत नाहीत. भुजंगासन एक आहे. भुजंगासनामुळे छाती भरदार होते, स्त्रियांचे गर्भाशय, मासिक संबंध, पाळीसंबंधी विकार दूर होतात. जाठदाग्नी वाढवणार आहे. मूत्राशय, मलाशयांचे विकार दूर होतात. तौल्यनाशक आहे आणि पाठीच्या मनकासंबंधी विकार देखील कमी करणार आहे भुजंगासन. अर्धशलभासन किंवा शलभासन जे आहे ते देखील स्थौल्य कमी करणारा, जाठदाग्नीवर्धक, कॉन्स्टिपेशन कमी करणार आहे. धनुरासन जे आहे त्यामुळे मंदाग्नी कमी होते, पाठीचा कणा लवचिक होतो, पाठ, कंबर, पोट यांच्या संबंधी विकार नाहीसे होतात. अजीर्ण किंवा प्रभायिका या व्याधीमध्ये देखील उपयोगाचं आहे. फक्त धनुरासन जे आहे ते गर्भिणीने करायचे नाही. पश्चिमोत्तानासन जे आहे यामुळे देखील जठराग्नी प्रदीप्त होतो, अजीर्ण, मंदाग्नी, बद्धकोष्ठ कमी होते. उदरातील सर्व अवयव जे आहेत ते स्वस्थ राहतात. जे ओबेज व्यक्ती आहेत, स्थूल व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये वाढलेला वेद कमी होऊन पोट पातळ होते. ज्यांना पाईल्स आहेत, डायबिटीज आहे, कटिशूल आहे, गुरुदृशी विकारामध्ये उपयोगाचं आहे. या पश्चिमोत्तानामुळे आरोग्य टिकून राहते. शुक्रासन आणि अर्धमच्छंद्रासन हे जाठराग्नी वाढवणार आहे. यकृतप्लेहा विकार वृक्ष विकारामध्ये उपयोगाचा आहे. मधुमेह, मलबद्धता विकारामध्ये उपयोगी आहे. कटी, पृष्ठ, मानेच्या भागासाठी स्नायू पेशी जे आहेत लवचिक होतात, त्यामुळे पृष्ठशूल, कटिशूल कमी होतो. मेरुदंड जो आहे, स्पायनल कॉर्ड, तो लवचिक होतो. अशा प्रकारे योग मुद्रा आहे, मुद्रा पण आहे, आसन पण आहे. त्यामुळे बुद्धी वाढते, नाडीशुद्धी खाते उपयोगाचं आहे. योगमुद्रेच्या अभ्यासामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते, मनाची एकाग्रता साधण्यासाठी उपयुक्त आहे. हातपाय, कट्टी, पृष्ठ यांच्या स्नायू पेशी पुष्ट होतात. फुफ्फुसे

0: सुदृढ होतात. टॉन्सिल आणि दमाविकारामध्ये उपयोगाचा आहे. मयूरासन आहे ते जाठरग्निवर्धक आहे. वृक्कविकार, मूत्राशय, यकृत प्लेहाविकारामध्ये उपयोगाचा आहे. फुप्फुसे बलवान होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. वातानुकूलन होते, गॅसेसचा त्रास कमी होतो. नौकासन आहे ते जाठरग्निवर्धक आहे. पोटावरील मेदवृद्धी कमी करणार आहे. यकृत प्लेहाविकार, वृक्कविकार, मूत्राशय विकार यामध्ये देखील नौकासन उपयोगाचं आहे. अशाच्या प्रकारे हे काही आपण आसनांची माहिती बघितली. फक्त ज्यांची सर्जरी झालेली आहे, ॲबडोमिनल सर्जरी झालेली आहे, अशाने 3 महिनेपर्यंत कुठल्याही आसनांचा सराव करायचा नाही. तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनानंतरच आसनं सुरू करायची आहेत. योगामध्ये 6 प्रकारच्या शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. धवती, बस्ती, नेती, नवली, कपालभाती आणि त्राटक. त्यापैकी कपालभाती जी आहे ती तौल्यनाशक आहे, पाचनशक्ती वाढवणारी आहे, ध्यान धारणेसाठी सहाय्यक अशी क्रिया आहे. कपालभातीमुळे बुद्धी वाढते, शरीराला लाघवता प्राप्त होते, मनाची चंचलता दूर होते. भस्रिका हा प्राणायाम आहे. मधुमेह व्याधीमध्ये देखील सर्वोत्तम अशा प्रकारचा प्राणायाम आहे. अजीर्ण, मलबद्धता, मंदाग्नी, कफज व्याधी, मेदविकार कमी करणारा, जाठरग्नी वाढवणारा असा प्राणायाम आहे. सूर्यभेदिनी प्राणायाम हा देखील वातदोषनाशक आहे, वृद्धावस्था कमी करणारा आहे, कफविकार, स्थौल्य विकार कमी करणारा आहे, पाचनशक्ती वाढवणारा आहे, खालित्य पालित्य दृष्टिदोष कमी करणारा आहे. अशा प्रकारे काही प्राणायाम, काही आसनं जी आहेत त्यांच्या आपल्या आरोग्यावर म्हणजे स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आपल्याला फायदा चांगला होतो. आणि काही व्याधी असतील तर त्यामध्ये देखील आपला त्याचा फायदा खूप चांगला बघायला मिळतो. म्हणजे
1: श्रोते हो, आत्ताच आपण 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रमात सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी प्राध्यापक डॉक्टर NP स्वामी स्वास्थ्यवृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 4 ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं कांचन पाचकुडवे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
1: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद, आपली धाराशिव आकाशवाणी.
2: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
3: नाही, आधी बचत.
2: आधी झुमके?
3: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
4: पण त्या झुमक्यांचं काय?
3: जातेस की देऊ इंजेक्शन.
5: आरबीआय सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

सुशीला या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळची 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 आमच्या केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन ठिकठिकाणी योगाभ्यासानं उत्साहात साजरा. आणि नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. 3 आठवड्यांचं हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर सरकारची भूमिका मांडली. शेतकरी कर्जमाफी आपल्यासाठी राजकीय बाब नसून कर्जमाफी हे शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रियेत नव्याने सहभागी करून घेण्याचं माध्यम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताच एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा. ज्या काही अटी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या सोप्या आहेत. बँकिंग सिस्टीम आपली जी आहे त्याच्यावर अनिष्ट परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. ज्यावेळी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल त्यावेळी विरोधकांची तोंड बंद होते.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. सरकार गतिमानतेनं काम करत असताना विरोधी पक्षांनी खोटे आरोप करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. तर सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना विरोधकांच्या सर्व विधायक सूचनांचं सरकार नेहमीच स्वागत करतं असं सांगत या अधिवेशन काळात सहकार्याचं आणि जनतेशी निगडीत प्रश्नांवर चर्चेचं आवाहन केलं. दरम्यान सरकारच्या चहापानावर विरोधकांनी काल बहिष्कार टाकला. जनतेच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असलेलं हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत असून पेरण्या लांबल्यानं सरकारनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. काल धाराशिव तालुक्यात गोवर्धनवाडी इथं समर्थकांच्या बैठकीनंतर त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. आता आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं सांगत आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं राजे निंबाळकर म्हणाले. नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासाठीचा 70 वर्षापूर्वीचा कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्याने या नव्या कायद्याचं प्रारूप अंतिम करून विधिमंडळ अधिवेशनात मंजुरीसाठी सादर केलं जाईल. विधिमंडळाच्या मान्यतेनंतर या कायद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. त्यानंतर गुरुद्वाराचे नवीन नियम, निवडणूक नियम आणि उपविधी तयार केले जातील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतींमधल्या 49 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी काल झाली. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर एका जागेवर एकाही उमेदवाराने अर्ज न दाखल केल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतल्या मतदानाची मोजणी आज होत आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी धाराशिव इथं भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. नांदेड इथंही मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद, जालना विधान परिषदेची मतमोजणी छत्रपती संभाजीनगर इथं उस्मानपुरा भागातल्या शासकीय औषध निर्माण

0: शस्त्र महाविद्यालयात होणार आहे। त्यासाठी 88 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल प्रशिक्षण देण्यात आलं।
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
0: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस काल सर्वत्र योगाभ्यासाच्या सादरीकरणातून साजरा झाला। कोलकाता इथं ऐतिहासिक लाल रस्त्यावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला, तर मध्य प्रदेशात जबलपूर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनाचा कार्यक्रम झाला। राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मुंबईत लोकभवनात भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसोबत योगाभ्यास सत्रात सहभाग घेतला। मुंबईत जुहू चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला। मराठवाड्यात साजरा झालेल्या योग दिनाचा संक्षिप्त आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
2: छत्रपती संभाजीनगर इथं बीबी का मकबरा तसंच विभागीय क्रीडा संकुल परिसरात सामूहिकरित्या योगासनांचा सराव करण्यात आला। सिडको इनाट परिसरातल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात विशेष जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला। धाराशिव इथं श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात योगाभ्यास करण्यात आला, तर परभणी इथं प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। हिंगोली इथं योग दिनानिमित्त झालेल्या योग प्रात्यक्षिक शिबिरांमध्ये नागरिक उत्साहात सहभागी झाले। लातूर इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विशेष योगाभ्यास कार्यक्रम पार पडला। शहरातल्या प्रमुख चौकाचौकात रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व विशद करण्यात आलं। जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिकांसह वृक्षारोपणही करण्यात आलं। बीड इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात झालेल्या योगाभ्यास सादरीकरणात मंत्री पंकजा मुंडे सहभागी झाल्या। नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं योगासनांची प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा करण्यात आला।
0: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 काल देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात पार पडली। 22,79,000 जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 50 केंद्रांवर तर लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली। नांदेड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे इयत्ता 1 ते 12 सर्व शाळा आणि महाविद्यालयं सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत। पुढील आदेशापर्यंत हे वर्ग सकाळी 8 ते 12 या वेळेत भरवण्यात यावेत अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या 5 तरुणांचे मृतदेह काल सापडले। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीन इथले हे तरुण परवा सकाळी बुडाले होते। पोलीस, तटरक्षक दल, मच्छीमार, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्या पथकाकडून कसून शोधकार्य सुरू होतं। रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी काल मृत तरुणांच्या नातेवाईकांची प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। छत्रपती संभाजीनगर इथं झालटा फाटा परिसरात 12,27,964 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा काल जप्त करण्यात आला। अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं ही कारवाई केली। हिंगोली तालुक्यात काल बिबट्याच्या हल्ल्यात एक गुराखी किळकिळ जखमी झाला। बासंबा शिवारात काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली। महेश दगडू कुरवाडे असं जखमी गुराख्याचं नाव असून त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी तातडीनं धाव घेत बिबट्याला हुसकावून लावलं। महेश यांच्यावर हिंगोली इथं सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथून श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीनं काल प्रस्थान केलं। यावेळी संपूर्ण परिसर गणगणगणात बोते आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषात भगव्या पताका आणि टाळ मृदुंगाच्या गर्जात नाहून निघाला। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE ने इयत्ता 12 गुणतपासणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत 87% अधिक अर्जांचे निकाल जाहीर झाले असून उर्वरित निकाल लवकरच जाहीर केले जातील असं मंडळानं स्पष्ट केलं। हवामान। नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे। 24 ते 26 पर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागापर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे। दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विभागात इतर जिल्ह्यातही हलके

त्या पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश. आणि नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे बीए इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बीए बीकॉम बीएससी जनरल एमएससी मायक्रोबायोलॉजी एमएससी केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. एससी प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स समतानगर धाराशिव. मोबाईल क्रमांक 93 10 66 65 35 आणि 93 10 66 68.

साठी मान्सून धम्माका ऑफर. न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत विक्रेते न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्याकडे खरेदी करा. न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आणि मिळवा पेरणी यंत्र अगदी मोफत. याशिवाय न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव यांच्याकडे आणखी एक ऑफर. भरा फक्त 55,555 रुपये आणि घरे घेऊन जा न्यू हॉलंडचा 3630 सुपर प्लस हा ट्रॅक्टर. न्यू हॉलंडचे ट्रॅक्टर्स म्हणजे जास्त पॉवर, जास्त बचत, मजबूत परफॉर्मन्स आणि कमी मेंटेनन्स. संपर्क न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव. मोबाईल 75075767777. ही ऑफर न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रावर उपलब्ध.

0: ज्या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
1: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद, आपली धाराशिव आकाशवाणी.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होती आहे, पण तरी सुद्धा सुख मात्र काही कुणाला सापडत नाही आहे. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आलेला माणूस अन्नायचे किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
0: बरोबर.
1: पण हे वृद्धत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे. आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
0: म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कुणावरती अवलंबून राहायचं

0: आसन असेल तर योगासारखा पर्याय खूप चांगला आहे.
1: बिलकुल, सुचेता हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं जन, नाही का? म्हणतात म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात, पण लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातार झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला माझ्यासाठी, तो नवा वाटला मला, स्वास्थ्य वृत्त. आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये, तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे नेमकं काय?
1: स्वास्थ्य वृत्त नाही सुचेता, हे कसं आहे, हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे, म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो. आणि ह्याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राईम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना. म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, दिनचर्या, मग इवन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रात्रीची, तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थ वृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल माणसाचं, वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धाप काळ जो आहे
1: निरोगी,
0: व्यवस्थित निरोगी जाण्यासाठी आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलोत किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्याच्यात, ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धाप काळ आपला चांगला जाईल असं म्हणताय. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधीपासून सुरू करायचा, आणि आत्ता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे, तर काय सांगाल?
1: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं, जाऊ दे आज रविवार आहे का नाही, सोमवारपासून करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे, असं काही करायचं नाही आहे. तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल करा. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे है की नाही, सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल, सगळ्या सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो किंबहुना केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण एक्सेप्ट करत असू ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाट नाही बघावीत राहणे की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात. तर असं नाही ना की आपल्याला तर परीक्षा द्यायची आहे वगैरे, असं काहीच नाही आहे. आपण आपलं जीवन सुधारावं, आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय. खरं सांगू का, लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात. म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही. कधी कधी काय म्हणतात ना माहिती आहे, मी पण असं ऐकलंय की ते योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं, नाही का? म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना, म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीच्या, ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात. ते मला
0: तरुण पिढीला असं वाटत की ते म्हाताऱ्या लोकांचं
1: ते माझं काम नाही, पण असं नाही आहे. लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाही आहे. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता, आणि कुठेही असाल तरी करू शकता, म्हणजे असं काही आवश्यकता नाही, त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात.
0: अच्छा, मग डॉक्टर मला सांगा की

0: जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
1: बिलकुल, पहिले तर मनाने घ्यायचंय की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे. हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काय नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, त्याच्यामध्ये खूपच व्हेरायटी, म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं. आणि एक गोष्ट ती म्हणजे हे सांगावीशी वाटते मला अशी की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा. त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत, ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलसर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आताच जेवण केलंय आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच व्हावं एखाद्या मनाने धरलं असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा आहे माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या, आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. एक छोटस आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका, म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
0: आणि वेळ कोणती चांगली आहे योग?
1: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना, ही अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत, आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काही करत नाही, पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
0: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे, तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास या भागात 7:25 PM. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रमात अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रफुल्ल कोटलवार स्वस्थवृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग चौथा. निर्मिती सहाय्य आहे कांचन पाचकुडवे यांचं.
2: नमस्कार श्रोते हो, अष्टांग योगातलं सर्वात शेवटचं अंग जे आहे ते समाधी आहे. समाधीची व्याख्या करताना आचार्य पतंजली योगदर्शनमध्ये काय म्हणतात, तदेव अर्थ मात्र

0: निर्भासम स्वरूप शून्यमीव समाधी. याचा अर्थ काय होतो? ज्याचे ध्यान करीत आहे त्यात तल्लीन होऊन साधकाला आपल्या स्वतःचे अस्तित्वाचे सुद्धा भान राहत नाही, या स्थितीला समाधी म्हणलेला आहे. म्हणजे साधक जी काही साधना करत आहे ते सर्व विसरून जातो, त्याच्यामध्ये इतका तल्लीन होऊन जातो की त्याला स्वतःचं अस्तित्वाचं सुद्धा भान राहत नाही. शरीर, इंद्रिय, मन व आत्मा यांचा समन्वय साधणे म्हणजे समाधी होय. सूक्ष्म जे शरीर आहे, जसं इंद्रिय, मन, आत्मा आणि स्थूल शरीर जे आहे त्याच्यामध्ये, या सगळ्यांचा समन्वय ह्या समाधीमध्ये साधला जातो. याचं उत्तम उदाहरण आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये, व्यवहारामध्ये एक मीठ आहे. आपण पाण्यामध्ये, मिठाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, पाण्याचं पण स्वतंत्र अस्तित्व आहे, पण ज्यावेळेस हे मीठ आपण पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस काय घडतं? मीठ हे पाण्यामध्ये विरघळून जातं आणि मिठाचं स्वतंत्र अस्तित्व राहतं का? नाही. तर त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण समाधी अवस्थेत जातो त्यावेळेस आत्मा आणि मन हे एक होतं, याच अवस्थेला तिथं समाधी म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये मनाचं असं स्वतंत्र अस्तित्व राहत नाही आणि मन हे आत्म्यामध्ये पूर्णतः विलीन होऊन जातं. जसं मीठ हे पाण्यामध्ये विलीन होऊन जातं, त्या पद्धतीनं मन हे आत्म्यामध्ये विलीन होऊन जातं आणि मनाचं वेगळं अस्तित्व तिथं राहत नाही. त्यामुळं साधकाचं किंवा जो काही योगी आहे किंवा जो साधना करणारा आहे त्याचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व तिथं राहत नाही. आता समाधीचा नेमका काय फायदा होतो? तर साधकाला मोक्ष प्राप्ती होते. भारतीय दर्शनशास्त्रामध्ये तिथं चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर त्यातला चौथा जो पुरुषार्थ आहे मोक्ष, सगळ्या प्रकारच्या बंधनातून मुक्ती. मोक्ष ही नकारात्मक संकल्पना नाही आहे तर सकारात्मक संकल्पना आहे. यामध्ये तुम्ही संसारिक जीवनात राहून सुद्धा निरपेक्ष वृत्तीनं राहणं तिथं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. म्हणजेच साधक संसारिक बंधनापासून इथं मुक्त होतो, त्याला सर्व प्रकारच्या योगाच्या दृष्टिकोनातून सिद्धी प्राप्त होताना आपल्याला पाहायला भेटतात. योगाची व्याख्या करताना योग हा चित्तवृत्ती निरोध हा अशी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये. खरं बघायला गेलं तर ही योगाची व्याख्या नसून ही एक प्रकारची समाधीची व्याख्या आहे त्याच्यामध्ये. तर योगाचा मुख्य उद्दिष्टच हा आहे, चित्ताच्या सर्व वृत्तीचा निरोध करणं किंवा त्यांना रोखून धरणं. चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे काही विचार आहेत, जे काही तरंग आहेत, त्यांना तिथं थांबवण्याचा प्रयत्न करणं, निरोध करणं त्यांचा. ही अवस्था जी आहे ती आपल्याला समाधीद्वारे प्राप्त होती आणि आचार्य पतंजलींनी योगाची व्याख्या करताना हेच वापरलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या सगळ्यांचा उद्दिष्ट एकच आहे, तो म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणं आणि ती अवस्था आपल्याला धारणा, ध्यान, समाधी या माध्यमातून आपल्याला प्राप्त होताना पाहायला भेटते. किंवा तत्वोपनिषदामध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांचा संयोग म्हणजे समाधी, अशा वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये केलेल्या सुद्धा पाहायला भेटतात. आचार्य पतंजलींनी समाधीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. असंप्रज्ञात समाधी म्हणजे काय? या अवस्थेत चित्त हे अगदी वृत्तीविरित होत नसते. तर साधकाला ज्याचे ध्यान करायचे आहे त्या वस्तूविषयी वृत्ती तशीच कायम राहत असते, त्या वृत्तीचे बीज कायम राहत असल्याने या सबीज समाधी सुद्धा किंवा सविकल्प समाधी सुद्धा म्हणलं जातं. आता ह्या संप्रज्ञात समाधीचे पुन्हा आचार्य पतंजलींनी चार प्रकार केलेले आहेत, सवितर्क, सविचार, सानंद आणि सस्मित. तिथं वृत्तीचं बीज कायम राहत असल्यामुळं याला संप्रज्ञात म्हणलेलं आहे. दुसरा जो प्रकार आहे तो असंप्रज्ञात समाधी. यामध्ये सर्व प्रकारच्या वृत्तींचा लय होऊन केवळ संस्कार शिल्लक राहिलेले असतात, अशा चित्तवृत्ती निरोधाला असंप्रज्ञात समाधी म्हणतात. साधकाला क्लेश आणि कर्म या दोन्हीपासून मुक्ती भेटते, यालाच भगवद्गीतेमध्ये स्थित प्रज्ञ असं म्हणलेलं आहे. तर अशा पद्धतीनं अष्टांग योगाची साधना जी आहे ती स्टेप बाय स्टेप करू शकता किंवा एकाच वेळेस सर्व करू शकता. धारणा, ध्यान, समाधी जी आहे त्याच्यामध्ये पातंजली लोक दर्शनाची सुरुवातच समाधी पादापासून केलेली आहे. म्हणजे धारणा, ध्यान, समाधीपासून त्याचं वर्णन करून पुढे बाकीच्या अंगांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं असं नाही आहे की तुम्ही यम, नियम पालन करणं, आसन, प्राणायाम करणं, एक एक टप्पा शिकत पुढे गेलं पाहिजे असं नाही आहे. एकाच वेळेस तुम्ही सगळ्या अंगाचा सुद्धा अभ्यास तुम्ही करू शकता. तर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी सर्वात तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद.
1: 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रमात अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल कोटलवार, स्वस्थ वृत्त आणि योग विभाग, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, धाराशिव।

त्यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं कांचन पाचकुडवे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बेला शेंडे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं सुगम गीत. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात बेला शेंडे यांनी गायलेली काही सुगम गीतं।

बेला शेंडे यांनी गायलेलं सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेलं सुगम गीत आपण ऐकलत. यासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

0: अधिक मास प्रेम परंपरा आणि आहेराचा सण
1: जावयासाठी मुफ्ती स्पायकर यूएस पोलो फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये
0: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना
1: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट
2: प्रियदर्शनीचे यू पोलीस लोखंड गल्ली बारशी फॅशन विश्वास आणि आपुलकी

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावर. समाचार प्रभात दिल्ली.

श्रोते हो, आपण ऐकत आहात लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मेरे हमसफर या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

मेरे हमसफर या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगाल

मध्ये कोलकाता इथल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या आयएनएस दुनागिरी, सर्वेक्षण जहाज आयएनएस संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील आयएनएस अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे, असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योग साधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बिरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योग सत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योग सत्राचं आयोजन केलं होतं, तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योग साधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योगसाधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल, तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीत आजपासून दोन दिवसांच्या

0: देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टारमर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टारमर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टारमर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टारमर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायूगळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ॲट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आता ऐकूयात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही सुगम गीतं ऐकणार आहात.

शेतकरीबंधूंनो, तुमच्यासाठी मान्सून धमाका ऑफर. न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत विक्रेते न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्याकडे खरेदी करा. न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आणि मिळवा पेरणी यंत्र अगदी मोफत. याशिवाय न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव यांच्याकडे आणखी एक ऑफर. भरा फक्त 55,555 रुपये आणि घरी घेऊन जा न्यू हॉलंडचा 3630 सुपर प्लस हा ट्रॅक्टर. न्यू हॉलंडचे ट्रॅक्टर्स म्हणजे जास्त पॉवर, जास्त बचत, मजबूत परफॉर्मन्स आणि कमी मेंटेनन्स. संपर्क न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव. मोबाईल 75075767777. ही ऑफर न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रावर उपलब्ध.

0: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
1: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद, आपली धाराशिव आकाशवाणी.

0: सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात काही सुगम गीतं आपण ऐकलीत. या गीतासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: कार्यक्रम चित्रलोक में अब वक्त है एक अंतराल का.

0: यह है विविध भारती।
1: थोड़ी ही देर में आप सुनेंगे आज के फनकार।

0: आज के फनकार कार्यक्रम आज केंद्रित था अभिनेता अमरीश पुरी पर।
1: शोध आलेख और स्वर यूनुस खान, प्रस्तुति रमेश गोखले।
2: आज के फनकार।
3: एफएम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम। सकाळचे ठीक 10 आहेत। प्रसारित करत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम। मिश्र संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सी रामचंद्र यांनी गायलेलं, नीलकंठ अभ्यंकर यांनी संगीत दिलेलं हे भक्तिगीत।

मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सीदर फडके यांनी गायलेलं शिरीष देशपांडे यांचं सुगम गीत.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बापूराव पेंढारकर यांनी गायलेलं हे नाट्यपद।

0: एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे बीए इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बीए बीकॉम बीएससी जनरल एमएससी मायक्रोबायोलॉजी एमएससी केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. एससी प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव. मोबाईल क्रमांक 9301666635 आणि 9301666858.
1: अधिक मास, प्रेम, परंपरा आणि आहेराचा सण.
2: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, यूएस पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये.
1: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
2: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
3: प्रियदर्शनीचे यू पोलीस, लोखंड गल्ली, बार्शी. फॅशन, विश्वास आणि आपुलकी.

मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी लता मंगेशकर यांनी गायलेलं संत तुकाराम महाराज यांचं भक्तिगीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. यासोबतच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं संपला.

FM बँडच्या 103.3 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात एकटा जीव सदाशिव या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम कदम यांनी संगीत दिलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

धडाकेबाज या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हिरवा चुडा सुहासिनीचा या चित्रपटासाठी उत्तरा केळकर यांनी गायलेलं, नंदू होणप यांनी संगीत दिलेलं हे गीत.

0: गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात थरथराट. या चित्रपटासाठी सुदेश भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, अनिल मोहिले यांनी संगीत दिलेलं, प्रवीण दवणे यांचं गीत.
1: लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन भी है.

गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात देवता या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शरद निफाडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम

0: आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो, आपकी पसंद.
1: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण. साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.
2: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
3: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास. रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्र

एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मैफिले गझल हा गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला गुलाम अली यांनी गायलेली जावेद कुरेशी यांची गझल.

मैफिली गझल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकत आहात जतसिन सिंग यांच्या स्वरात जगजीत सिंग यांनी संगीत दिलेली गझल.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

0: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी।
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
2: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।
3: मैफिले गझल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर जगजीत सिंग यांनी संगीत दिलेली जसवंत सिंग यांच्या आवाजातील ही गझल।

साजन या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं समीर यांची गझल आपण ऐकलीत. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. मैफिले गझल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सिंघम या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रावण या चित्रपटासाठी शफाकत अमानत अली यांनी गायलेलं कुमार यांचं गीत. संगीत आहे अभिजीत यांचं.

रबने बना दी जोडी या चित्रपटासाठी रूपकुमार राठोड यांनी गायलेलं जयदीप सहाणी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलीम सुलेमान यांचं. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. गुणसागर गंभीर सुरताल लय तान गान के किमया गार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल असे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सुरतालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठबुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे.
1: खूपच जुनं नातं.
0: इथे येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना?
1: अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी.
0: होय, बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्वपरिचित असं आहे. कलांगण या संस्थेच्या वतीने गेली 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था, तिच्या

0: संस्थापिका वर्षा भावे। नीळकंठ बुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षातही सातत्याने देत आहेत। हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्ही वर्षातही सातत्याने करत आहेत। आणि आज वर्षातींचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित नीळकंठ बुवा अभ्यंकर यांचं जन्मशताब्दी वर्ष हे आता समाप्त होते, यानिमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत। अनंत अंत नको पाहू, जाशी कुठे नवनीत चोरा, थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर, नाम घेता मुखी राघवाचे, अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत। तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे। तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घ काळ लाभला नाही का?
1: हो, खूपच दीर्घ काळ लाभला। माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्याकडे शिकत होते इचलकरंजीला, आणि माझी आजी इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे मी लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं। पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला, मी मुंबईला येणार होते सांगली सोडून, तर तेव्हा त्यांनी मला गुरुवर्य अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं। ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही। प्रोफेसर बी आर देवधरांचे ते शिष्य आहेत, त्याच्यानंतर पंडित जगन्नाथ बुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे, आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे, तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात। कारण ते 22 वर्ष सी रामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून होते, तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला। आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली होती।
0: अरे वा,
1: आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या।
0: अच्छा।
1: आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या। ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल। मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीस काही कळत होतं किंवा माझा त्या बाबतीत काही विचार होता का, ते मला आता काही आठवत नाही, परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन।
0: आणि लहान मुलांची तर अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत, हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही मानत असता?
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही।
0: आणि एका गुरुंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही वाट दाखवली?
1: ते दोघं घनिष्ठ मित्र होते, अतिशय जवळीक होती त्यांच्यामध्ये, दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता। आणि काणेबुवा सुद्धा म्हणजे गवयांचे गवई असं आपण म्हणू अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते तेही आमचे। त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं, म्हणजे साधारण 12वीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्यांच्याकडे शिकू शकले। सांगलीला मी त्याच्या आधी चिंतूबुवा म्हैसकरांच्याकडे गाणं शिकले, त्याच्यानंतर इचलकरंजीला प्रभाकर बुवा शेंडे कीर्तनकार होते ते फार छान, त्यांच्याकडे गाणं शिकले। त्यांनी एक कुलवधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यात मी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना। त्यामुळे अशा पद्धतीचं ना एक नाट्यसंगीत, संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत, घरात किराणा घराण्याचं गाणं आजी गायची माझी, अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता। आणि प्रचंड आवड, किल्ली दिली की गायला सुरुवात असा असा

0: वर्षा, ते सांगली इचलकरंजीमध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर, म्हणजे काणेबुवांच्याकडनं बुवांच्याकडे आल्यानंतर, एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय बरं म्हणूया, म्हणजे वेगळे पण असं म्हणायला पाहिजे,
0: काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात होत असते.
1: वेगळ्या प्रकारची तुलना होती ती, म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब वत्सल, घरात गाई गुरो, नंतर शेती भाती, आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं, जेवायला खायला घालायचं, अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंब वत्सल प्रेमळपणा होता त्या ह्याच्यात. आणि अभ्यंकर बुवा एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची. एक प्रकार
0: शिस्तप्रिय,
1: खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा, म्हणजे काणेबुवांची ही शिस्त होतीच, प्रश्नच नाही, पण अभ्यंकर बुवांची शिस्त करडी होती. हा, म्हणजे
0: दरारा
1: दरारा होता. आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं, म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते, आणि त्या विचाराप्रमाणे ते मला शिकवत असत.
0: बर,
1: म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिलेदार.
0: अच्छा, त्या सुद्धा निळकंठ बुवांच्या शिष्या.
1: ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं. आणि म्हणजे आम्हाला बुवांच्या बद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत, आम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशिष्ट लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत, ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचंच आहे, आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते अंशतः जेवढं मला घेता आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
0: म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु तुम्हाला लाभले की न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत
1: अगदी,
0: आणि त्यांच्या मनाप्रमाणे

0: प्रमाणे तुमच्या गळ्यातून जोवर उतरत नाही तोवर बुवा ते पुन्हा पुन्हा शिकवत
1: असत.
0: पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचात?
1: वैयक्तिकच असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी एम ए करत होते.
0: हा,
1: त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे आहे एम ए वगैरे हे काही बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं एम ए पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे खरं तर ते भेटायचे नाहीत, कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर असत. त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे, मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मी काणेबुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
0: अच्छा.
1: हा, ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती.
0: हा, हा.
1: त्यामुळे ते घरी आले. मी अर्थात पत्ताही लिहित असे.
0: पण हाही मोठेपण
1: हो खूपच. आणि आले आणि काय केलं असेल त्यांनी, मी जे त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या ती चिठ्ठ्या ठेवायचे ना त्या सगळ्या घेऊन आले होते.
0: बर.
1: आणि मला म्हणाले की मी आता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
0: बर.
1: म्हटलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं दादर माटुंगामध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
0: तुम्हाला माहित होतं आलेले बुवा?
1: नाही, मला माहिती नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या गाण्याला. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्यांनी त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले मी यांना शिकवायला तयार आहे आणि ह्या फार चांगली गोष्ट म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंचं, ह्या फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होतं. आणि मग नंतर म्हणाले मी येतो आणि म्हणाले मी आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5:30 येईन.
0: बर. अच्छा.
1: घरीच येईन तुमच्याकडे. मग ते तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं. तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही, ह्यांनी रियाज मारायचा भरपूर आणि चांगलं गायचं, हीच माझी फी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला म्हणजे खरंच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचेत. हा, त्यामुळे ते सगळं पुसून टाकायला लागेल पहिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते.
0: आणि असतं ना म्हणजे तुम्ही आधी गाणं शिकलेले
1: पदवी सुद्धा घेतलेली होती तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे.
0: हे आत्ताच्या मुलांना किती कठीण आहे हो, म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं होऊन जातं.
1: खरंच असं आता म्हणजे खूप बदललंय, खूपच बदललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय आता मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापडली आहे ते.
0: अच्छा.
1: चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा षडज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्चार असा नको, श्वास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव अवेअरनेस जागरूकता मला अजिबात नव्हती. म्हणजे काणेबुवांच्याकडे शिकत असताना ती अर्थातच बुवा सांगत तसे आम्ही गात असू पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकर बुवांचं कसं ते जिथल्या तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपटसृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि बी आर देवधरांच्यामुळे पण की आवाज साधना म्हणजे आवाज असा असा लागला की आरशात तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता ही असते की नाही आपली कल्पना, तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे.
0: बरं.
1: हे त्यांनी मला पाहिजे.
0: केवढा विचार आहे.
1: खूपच मोठा विचार आहे. आणि हा म्हणजे अगदी काय बरं म्हणतात साक्षात्कारी म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता. आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं. जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अननोईंगली झालेले असतात, आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात, पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं काय घेता येत नाही

0: नाही हे कळण्याचं वय नसतं, बुद्धी नसते, ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं आणि मग मला वाटायला लागलं नाही मला हे असं करायचंय. म्हणजे जलद ताण घेताना तोंड वाकडं नाही झालं पाहिजे, एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घच असला पाहिजे, त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगम मध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की तो जो श्वास आहे, श्वासाच्या जागा आहेत, कुठे मध्ये पोकळ श्वास, मोठा श्वास, दीर्घ श्वास, शॉर्ट पटकन श्वास घेऊन गाणं म्हणायचंय पुढे, हे सगळंच
1: टेक्निक, त्याच्यातली तंत्र,
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं आणि ते कुठे वापरायचं, कसं वापरायचं, स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.
1: काही आम्हाला उदाहरण ऐकू शकाल का, म्हणजे सूर लावण्याची पद्धत किंवा काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करतात?
0: हा, आता

0: हा जो चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका श्वासात यायचा नाही. म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं येत कसा नाही, आलाच पाहिजे. तीन मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो तीन मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे,
1: दमसास आपला किती पाहिजे
0: असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना, दमसास चांगला ठेवा.
1: ही खरी आवाज साधना जी म्हणतात ती
0: त्यांच्याकडनं करून नंतर आकार इकार उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावगीतात गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा ए चा ई ऐकू येतो, तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा, आग्रह पण नाही, हट्ट असायचं की हे असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत असेल तर उदाहरणार्थ जाशी कुठे नवनीत चोरा या गाण्यामध्ये असेल राधा गवळण वेळी, तर असेल हा शब्द मधला से जो तो दीर्घ आहे तर असेल राधा असं कधीतरी मी म्हणायचे, तर ते म्हणे असं कसं, तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही का तुमचा, असं कसं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता. मग मी असेल असं मी म्हटलं तर म्हणले गाण्याचा भाव काय आहे, असेल राधा गवळणवेळी असेल राधा गवळणवेळी, मग ते तसं नको का, असेल राधा गवळणवेळी तो असेल हा शब्द. किंवा चार अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्या योगे त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत प्रत्येक म्हणजे क्लासिकलमध्ये लाईटमध्ये भक्तिगीत भावगीत गझल नाट्यपद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत. आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण आहे ते मला फार उपयोगाला आलं.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. तुम्ही शिकवत होता त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत,
1: हो,
0: त्याच्या जोडीने ही
1: शिकवायची
0: सगळी भावसंगीताची.
1: ऍक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती सर्व प्रकारच्या गायनाची, त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच, म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर, ते म्हणले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना, आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास
0: की त्या 2-3 तास,
1: हा हा, सहजच, अगदीच 5-5:30 ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 5:45 जे सुरू करायचो ते 8:30 तरी सहज वाजायचे. क्लासिकल संपायला
0: तासाभराचा क्लास
1: कधीच नाही, कधीच नाही. आणि मग त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यपद सांगतो किंवा हे एक नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या सी रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्ड मध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया, मग पळभर थांब जरा रे विठू, मग ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा.
0: अच्छा,
1: हा, असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं. म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की ते म्हणायचे की काय तुम्ही बायका असून असं उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं म्हणून ते अगदी दाखवायचे की असं असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दाचं. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं, म्हणजे कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल इतकं खूप बुवांच्याकडनं मला मिळालं.
0: सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव,
1: हो,
0: अर्थ, आशय, हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे अशी सगळी शिकवण बुवांनी तुम्हाला.
1: म्हणजे शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा. बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही ती गायची. नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे नाहीत. त्यातही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे, बंदिश गाताना जेव्हा बोल बनाव केले जातात, ते बोल बनाव सुद्धा त्यांचा एक फार आनंददायक असा अनुभव आहे तो की पहिल्यांदा बोलबनाव करायला खूप अवघड जातं जेव्हा आपण गाणं शिकतो. कारण एक काय असतं माहितीये का, ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असा आहे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लईच्या अंगाने गाता आलं पाहिजे, आणि त्या नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहेत. बरं, ते शब्द म्हणत असताना अ आय ई चा ह्रस्व दीर्घाचा लघुगुरूचा विचार करायचा आहे क्लासिकल गाताना सुद्धा. ते वेडेवाकडे तोडायचेही नाहीत. तर ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने, म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय बोल बनाव करताना, म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचेत आणि शब्द तोडायचे नाहीयेत, लयकारी करायचे, अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. अर्थात हा फार सुंदर विचार होता, तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला,
0: पण
1: ते अवघडही अतिशय होतो, परंतु तो एक संस्कार झाला. शब्द न तोडणं

0: गुणसागर गंभीर पंडित नीळकंठभाऊ अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे. वर्षा, ते बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का?
1: हो, सांगते ना. यमन मधली एक बंदिश आहे.

0: कैसे।
1: क्या बात है वर्षाताई, किती सुंदर, अतिशय मैं त्याच्यात तो आर्जव हे सगळं त्या समजावण्यातलं हे तुमच्या गाण्यातनं अगदी थोडकी ही झलक ऐकली, पण त्यातही आम्हाला अनुभवता आलं. असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होत असावं नाही का? तुम्हाला गुरूंना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली का? त्यांच्या मैफली कशा असायच्या?
2: नाही मिळाली. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचे काही विचार होते स्वतःचे. ते मला म्हणताना नेहमी म्हणायचे की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो. म्हणजे मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी.
1: अच्छा.
2: त्यामुळे मी फारसं कधी गाणार नाही किंवा गात नाही किंवा गायलो नाही.
1: म्हणजे मंचीय सादरीकरण नसायचं.
2: मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात तसे ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती, कीर्तिताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा, त्यात आम्ही सगळे गायचो. मग नंतर शेवटी ते गायचे किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत. त्याच्या मी तानपुऱ्याच्या साथीला नव्हते, मी समोरनं ऐकलं, कारण फारच कमी मैफली त्यांनी
1: करायचे.
2: पण ते जेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथबुवांच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा. ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथबुवा असे गात असत की इतके स्वर त्यांचे काळजाला भिडायचे, क्लासिकल गात असताना सुद्धा की गलबला लावायचं, डोळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला. ते जेव्हा गायचे, बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटायचं की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी ते असं भरून यायचं आतून आणि हे नाही आपल्याला कधी जमणार असं वाटायचं. मैफलीतलं सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्या आहे, परंतु जे तबलावादक माझ्या बरोबरीचे म्हणजे नितीन डेगवेकर म्हणून डोंबिवलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत, तर मला नेहमी म्हणतात ते की बुवांचं गाणं ऐकलं की कासावीस व्हायला होतं. काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वरात एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे, तर ती त्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला. आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही, कारण ते खरंच खूपच दिव्य असं शिक्षण होतं निश्चितच.

0: ही खरं तर गुरुमुखी विद्या आहे की गुरुने गायचं आणि त्या गाण्यातनं शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तकं जी आहेत ती प्रोफेसर बी आर देवधरांची आहेत. तर नीळकंठबुवांनीही आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का?
1: हा, ऍक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं.
0: अच्छा.
1: तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14-15-16 असं काहीसं वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवते त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र बी आर देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधनेचे शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केलाय, विचार केला, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका, म्हणजे भीती वाटायची, पण विचारायचे बुवा हे असं केल्यावर चोरून नाही का वाटत, हे असं केल्यानंतर हे असं नाही का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हणले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं, करत राहायचं, या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधी मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे हे हे कळलं पाहिजे. आणि मग ते आम्हाला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्या कडून त्यांना ही संथा मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत.
0: अच्छा.
1: खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता, तर ते त्यांना देतही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
0: बंदिशी
1: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत. म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं. त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं.
0: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे ना श्रवण.
1: खूपच खूपच श्रवण संस्कार खूप महत्वाचा आहे. आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो.
0: म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे
1: हो
0: ऐकायला
1: ऐकायला जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे. म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हां काल यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे. त्यांना कळायचं ते, मग मला म्हणायचं की घ्यायला काहीच हरकत नाही पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे. गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते, त्यामुळे संयम शिकायला मिळाला. काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं.
0: म्हणजे अनुकरण सुद्धा अंधानुकरण नको
1: नको.
0: तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही,
1: बरोबर
0: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे.
1: बरोबर बरोबर.
0: तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्या बरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती?
1: एक तर कीर्तिताई शिकतच होती मी शिकत असताना.
0: कीर्तिशिलेदार.
1: हो, कीर्तिशिलेदार. फारच उत्तम गाणं होतं तिचं. लयकारी अतिशय उत्तम होती. ती पखवाज वाजवायची स्वतः. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे.

0: शिवानंद पाटीलही काही काळ बुवांच्याकडे शिकलेले होते.
1: अच्छा.
0: पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे
1: सातत्याने शिकलात तुम्ही
0: बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं. वा.

मंडळी, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलेत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला, उद्या आपण या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. मंडळी, काल आणि आज सकाळी पावसानं मुंबई आणि अगदी आजूबाजूला असणारा परिसर इथे अगदी सुखद चिडकावा केला. येरे येरे पावसा म्हणणाऱ्या आपण या पावसाच्या हजेरीनेही सुखावलो. अशा छान छान बातम्या कानावर पडल्या की मनासारखा रविवार गेला असं आपल्याला वाटतं, नाही का? कालचा रविवार सुद्धा असा छान सुखद आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जूनला म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने 4th मिनिटाला तर सुलिता टेप्पोने 15th मिनिटाला गोल केला. तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीगमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. कालचा रविवारचा दिवस अनेक कारणांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट महोत्सवाच्या सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारीच पार पडला. या महोत्सवात 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीच्या स्पर्धा विभागात जवळपास 46 देशांमधून जवळपास 1469 प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण व्हय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो,
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि

0: हिवाळ्यानी बरं का, कारण
1: आपुलकी आहार
0: प्रत्येक मंगळवारी
1: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
1: आपुलकी आहार.

मंडळींनो, श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे ठीक 1 वाजत आहेत. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीय मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही संक्षेपित करू. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र आणि ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.

मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील. राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. तसंच दहशतवादविरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे. तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीविधी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो

प्रतिबॅरल सुमारे $79 आली, तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीज भाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA नं म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.nneet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख प्राप्त झाला आहे, तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगलमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित, तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द वर्ल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या PLA अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोड मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा PLA संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त NTA फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक रिंगणात भाजपचे नितीन भोतडा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग आणि काँग्रेसचे फारुख सय्यद यांचं अपक्ष नामांकन होतं. मात्र या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाली आहे. सध्या वस्तूंच्या MRP व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे. विद्यमान सरकारनं ती दुरुस्ती करून सामान्य जनतेचं होणारं आर्थिक शोषण थांबवावं अशा आशयाचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संपूर्ण देशभरात अन्यायकारक MRP विरुद्ध आंदोलन सुरू आहे. यवतमाळमध्ये महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली. पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी यासह विविध भागात 15 पथकांद्वारे उच्चभ्रू नागरिकांच्या घरी थेट पडताळणी केली असता वीज मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना यायला पाहिजे. विशेषतः विदर्भासाठी ती योजना असावी. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना केली. यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 21 एप्रिल ते 1 जून या कालावधीत राबवण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा समारोप विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्रानं करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आदी उपस्थित होते. यवतमाळच्या पुसद इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आज पर्यावरण संतुलन बिघडत आहे त्यावर जनजागृती करण्यासाठी सायकल आणि ई बाईकच्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. गीताई केंद्र ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापर्यंत ही प्रभात फेरी निघाली. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी विविध पर्यावरणावर आधारित सरकारी योजना आणि जलसंवर्धन उपायांची माहिती दिली. कृषीतज्ञ दीपक आसेगावकर आणि सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं. बाभुळगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि साठवणुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन संयुक्त धडक कारवाई करत तांबा या गावी जाऊन साठवून ठेवलेली 100 ते 150 ब्रास रेती जप्त केली. काही भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीनं रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं येत होत्या. आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर आणि अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रात्यक्षिक आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि यवतमाळ शहरातील विविध महापुरुषांची स्मारकं, पुतळे तसंच सभागृहांसाठी जागेविषयी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस खतं मारणाऱ्या टोळीचा कृषी आणि पोलीस विभागानं पर्दाफाश केला आहे. MIDC परिसरामध्ये हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश आणि इतर बनावट खतांचा साठा आढळून आला. जवळपास 2000 पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजित किंमत 24 लाख रुपये आहे. हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ इथं 15 जून रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर होते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4.5 कोटी रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचं भूमिपूजन मारेगाव इथं संपन्न झालं. मौजा टाकरखेडा इथल्या शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर वीणा डोंगरवार.

केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी

इसी की खातिर कुर्बानी। छोटे को पास बिठाओ।

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले.

0: त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जितलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आले. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.

0: लोकसभेमध्ये या सहाच्या सहा खासदारांनी ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेब साहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही सहा जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
1: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील, अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
1: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असा आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
3: कामियों ने लगान न दिया, शीतला ने महाजन से रुपए उधार लेकर काम चलाया. दूसरे वर्ष भी यही कैफियत रही. अब की महाजन ने रुपए नहीं दिए. शीतला के गहनों के सिर गई. दूसरा साल समाप्त होते होते घर की सब लेई पूंजी निकल गई. फाके होने लगे. 4 प्राणियों का खर्च था. उस पर ये और मुसीबत हुई, मायके में एक फौजदारी हो गई. 2 छोटे भाई, 1 बहन और माता, 4 प्राणी और सर पर आ डटे. गाड़ी पहले ही मुश्किल से चलती थी, अब जमीन में धस गई. सारी अमंगल शंकाएं इस विरोधाग्नि में शांत हो गईं. बस अब यही चिंता थी कि इस दशा से छुटकारा कैसे हो. उसकी सोचने की शक्ति निश्चल हो गई थी. चारों तरफ निगाहें दौड़ाती कि कहीं कोई शरण का स्थान है, पर कहीं निगाह न जमती. कुंवर साहब को गांव वालों से, विमल सिंह के परिवारों के कष्ट की

FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बेताब या चित्रपटासाठी RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी.

आत्ताच आपण फर्स्ट लव्ह लेटर या चित्रपटातील लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं अंजान यांचं गीत ऐकलं. संगीत होतं बप्पी लहरी यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया जमीन या चित्रपटासाठी हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. गायला आहे के आणि हेमा सरदेसाई यांनी.

आत्ताच आपण अक्सर या चित्रपटातील समीर यांचं गीत ऐकलं. गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सोनू निगम, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत, चित्रपट मुझसे शादी करोगी.

या गीताबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे, आणि तो विषय म्हणजे वाढत्या वयासोबत बदलत गेलेली आपली स्वप्न. मित्रांनो, लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. काही स्वप्न इतके निरागस असतात की त्यांचा विचार केला तरी चेहऱ्यावर हसू येतं. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला शिक्षक, कुणाला पायलट तर कुणाला क्रिकेटपटू, कुणाला चित्रपटातील नायकासारखं प्रसिद्धही व्हायचं असतं. बालपणातील स्वप्नांना वास्तवाच्या मर्यादा नसतात. त्या स्वप्नांमध्ये कल्पनाशक्तींचा रंग असतो, आशेचा प्रकाश असतो आणि आयुष्याबद्दलची निष्पाप उत्सुकता असते. पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आयुष्य आपल्याला नवनवीन अनुभव देऊ लागतं. नवीन माणसं भेटतात, नवीन परिस्थिती समोर येते, कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतात तर काही पूर्णपणे अनपेक्षित असतात. आणि या सगळ्या अनुभवांमधून आपण बदलत जातो, आपले विचार बदलतात, आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि अनेकदा आपली स्वप्नही बदलतात. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की एकेकाळी ज्या गोष्टींसाठी आपण जगत होतो त्या आता इतक्या महत्वाच्या वाटत नाहीयेत, आणि ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या आता आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनल्यात. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न बदलणं म्हणजे पराभव नाही. अनेकदा आपल्याला असं वाटतं की लहानपणी ठरवलेला मार्ग बदलला तर आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलोय. पण वास्तवात जीवन हे सरळ रेषेत चालणारं नसतंच. जीवन हा सतत विकसित होणारा प्रवास असतो. आपण जसं बदलतो तसं आपल्या स्वप्नांचं स्वरूपही बदलत जातं, कारण स्वप्न ही आपल्या व्यक्तिमत्वाची, अनुभवाची आणि मूल्यांची प्रतिबिंब असतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी एखाद्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचं असतं. तो खेळतो, सराव करतो, पण पुढे जाऊन त्याला कदाचित क्रीडा पत्रकारितेची आवड निर्माण होऊ शकते. तो खेळाडू होत नाही, पण खेळाशी संबंधित एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतो. मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की त्याचं मूळ स्वप्न हरवलंय का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्या स्वप्नानेच त्याला एका नव्या दिशेला नेलं. स्वप्नाचा पत्ता बदलला पण त्याचा आत्मा तसाच राहिला.

घेतल्यानंतर कलेची आवड सापडते. काही जण वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतात आणि पुढे सामाजिक क्षेत्रात काम करतात. काही जण स्थिर नोकरी सोडून उद्योजक बनतात, तर काही एका शहरात राहण्याचं स्वप्न पाहत असताना दुसऱ्याच ठिकाणी आपलं भविष्य घडवतात. आणि यातूनच आयुष्याचा हा बदलता प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न ही स्थिर नसतात, तर ती जिवंत असतात. कधी कधी परिस्थितीही स्वप्नांचं स्वरूप बदलते. प्रत्येक व्यक्ती समान परिस्थितीत वाढत नाही. काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागतात, तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्या त्यांच्या संपूर्ण विचारविश्वाला बदलून टाकतात. अशा वेळी स्वप्नांचा मार्ग बदलतो. पण याचा अर्थ असा नाही की जीवन संपलंय. अनेकदा या बदलांमधून अधिक अर्थपूर्ण, अधिक वास्तववादी स्वप्न जन्म घेतात. मंडळी, बऱ्याचदा आपण ओढाताण करून एकाच स्वप्नाला चिकटून राहतो. चिकाटी महत्वाची हे खरंय, पण बदल स्वीकारण्याची क्षमता त्याहूनही महत्वाची आहे. जर एखादा मार्ग आपल्याला समाधान देत नसेल, जर आपल्या आवडी बदलल्या असतील किंवा जर नवीन संधी आपल्या समोर उभ्या राहिल्या असतील, तर त्या स्वीकारण्यात काहीही चुकीचं नाहीये. बदल ही कमजोरी नसून परिपक्वतेची खूण आहे. तरुणपण हा स्वप्नांच्या बदलाचा सर्वात महत्वाचा काळ असतो. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रथमच स्वतःबद्दल विचार करण्याची संधी मिळते. ते नवीन कल्पना ऐकतात, नवीन लोकांना भेटतात, विविध क्षेत्रांबद्दल माहिती मिळवतात आणि स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊ लागतात. अनेकदा याच काळात त्यांना जाणवतं की त्यांचं मूळ स्वप्न हे आता तितकंसं जवळचं वाटत नाहीये. काही जण यामुळे घाबरतात, काही जण स्वतःला दोष देतात, पण प्रत्यक्षात ही वाढीची नैसर्गिक प्रक्रिया असते. आयुष्यात काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात. काही स्वप्न नवीन रूप घेऊन परत येतात. एखाद्याला लेखक व्हायचं असतं पण तो पत्रकार बनतो. एखाद्याला गायक व्हायचं असतं पण तो संगीत शिक्षक बनतो. एखाद्याला जगभर प्रवास करायचा असतो पण तो स्वतःच्या गावात राहून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. बाहेरून पाहता हे वेगळे मार्ग वाटतात, पण त्यांच्या केंद्रस्थानी असलेली प्रेरणा अनेकदा तीच असते. आपण मोठे होत जातो तसे यशाची व्याख्याही बदलते. लहानपणी प्रसिद्धी हे स्वप्न असतं, तारुण्यात करिअर हे स्वप्न असतं, पुढे जाऊन अर्थपूर्ण नातेसंबंध, मानसिक शांतता, सामाजिक योगदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात, आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

मंडळी, अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो, पण नंतर लक्षात येतं की आपली खरी आवड काही वेगळीच आहे. काहींना विज्ञान शाखेत

मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी केली जाते. एखादा मित्र आपलं स्वप्न पूर्ण करताना दिसतो आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नही वेगळी असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्यावा, पण आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतःच शोधावा. खर तर जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बदलण्याची क्षमता. जर आपण आयुष्यभर एकाच विचारात अडकलो तर आपण नवीन शक्यता कधीच शोधू शकत नाही. नवीन स्वप्न पाहण्याचं धैर्य हेच आपल्याला पुढे नेत असतं. कालचं स्वप्न आज बदललं तर त्यात चुकीचं काहीच नाहीये, कारण कालचे आपण आणि आजचे आपण हे एकसारखे नसतो. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली स्वप्न जर बदलत असतील तर घाबरता कामा नये. आपण नवी दिशा निवडत असू तर स्वतःवर शंका घेता कामा नये. जर आयुष्यानं आपल्याला वेगळ्या मार्गावर आणून उभं केलं तर त्यातही संधी शोधता आली पाहिजे, कारण अनेकदा आपण जिथे पोहोचण्याचा विचार केला नव्हता तिथेच आपल्याला स्वतःची खरी ओळख सापडते. मंडळी, स्वप्न बदलतात कारण आपण बदलतो, आपली समज वाढते, आपली दृष्टी विस्तारते आणि आपले अनुभव समृद्ध होतात. जुन्या स्वप्नांनी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, पण नवीन स्वप्न आपल्याला पुढचा प्रवास दाखवतात. म्हणूनच जुनी स्वप्न सोडून देणं म्हणजे त्यांचा विश्वासघात नाही, तर त्यांनी दिलेल्या शिकवणीला सन्मान देत पुढे जाणं होय. आयुष्याच्या प्रवासात स्वप्नांचे पत्ते बदलत राहतील. काही स्वप्न नवीन शहरांमध्ये जातील तर काही नवीन व्यवसायांमध्ये, काही नवीन नात्यांमध्ये आणि काही नवीन विचारांमध्ये. पण महत्वाचं हे नाहीये की स्वप्न कुठे पोहोचलंय, तर महत्वाचं हे की त्या स्वप्नांमुळे आपण काय बनलोय. कारण शेवटी आयुष्य हे केवळ गंतव्य स्थानाबद्दल नसतं, तर ते त्या प्रवासाबद्दल असतं ज्यामध्ये आपण स्वतःला शोधत असतो. त्यामुळे जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून पाहू तेव्हा कदाचित आपल्याला जाणवेल की आपली अनेक जुनी स्वप्न पूर्ण झाली नाही.

पण त्याच वेळी आपल्याला हेही दिसेल की त्या जुन्या स्वप्नांनीच आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं केलंय जिथे आपल्यासाठी आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण आणि आणखी समृद्ध अशी नवीन स्वप्न आपली वाट पाहत आहेत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचं ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. नऊ वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम 10 वाजता. कार्यक्रमात शूर वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन सुषमा लोंढे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30. मिश्र संगीत 11 वाजता. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5 वाजता. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. महफिल ए गझल 6:10 स्वयंसिद्ध हा कार्यक्रम 6:30. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी 7:30. 8:15 लोकरंग या कार्यक्रमात नवयुग आराधी मंडळ येरमाळा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी. 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम.

मराठी पत्रगीता कार्यक्रम 10 वाजता। श्रोतेहो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू। तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूया उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायलेला राग बिहाग.

0: आत्ताच आपण उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायलेला राग बिहाग ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. सर,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते
4: जाणकार बना, सतर्क राहा.
0: प्रसारित करत आहोत संध्याछाया हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूया ज्येष्ठ लोककलावंत संभाजी कोल्हे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
5: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो संध्याछाया या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात मी सुवर्णमाला आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. श्रोतेहो, आपल्या कला संस्कृतीचं जतन संवर्धन करणं अनेक वर्ष त्यांनी लोककलेसाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ लोककलावंत संभाजी रामभाऊ कोल्हे. तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. गेल्या भागामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत केली, त्यांचे अनुभव आपण जाणून घेतले. याही भागामध्ये आपण त्यांचं वगनाट्य आणि समाज प्रबोधनपर गीतं त्यांनी कोणकोणती सादर केलेली आहेत याविषयी जाणून घेणार आहोत. तर संभाजी नाना, तुमचं कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे.
6: धन्यवाद.
5: कलाक्षेत्रामध्ये आपण आहातच, किती वर्ष आपण काम करताय? मग
6: गेले 52 वर्ष कलाक्षेत्रामध्ये मी काम करतो.
5: बर, पुरस्कार वगैरे आपल्याला मिळालेत का?
6: पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाचे प्रशस्तीत मिळाले, मुख्यमंत्र्यांचे मिळाले, सांस्कृतिक मंत्र्यांचे मिळाले. 2023 मला बालगंधर्व पुरस्कार मिळाला. आज छोटे मोठे पुन्हा मोहिते पाटील लावणी महोत्सव असतो, त्यांचे मला असे परस्पत्र मिळालं. असे 5-7 मिळालेली मला जास्त.
5: बर, लोककला म्हटलं की त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, तर कोणकोणते सांगाल बरं आपण?
6: त्याच्यामध्ये भारूड आहे, जागरण गोंधळ आहे, शाहिरी आहे, पोवाडे आहेत, लावणी आहे, पांगुळ आहे, पिंगळा आहे, मसनजोगवी आहे, अशा महाराष्ट्राच्या भरपूर कला आहेत. आणि या कलेमधली महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा.
5: तर पूर्वीचे जे काही कला होत्या तर हे थोडेसे आता लोप होत चालले, तर याविषयी काय वाटतं तुम्हाला?
6: पूर्वी या लोकांविषयी आदर होता. तुमचं पिंगळा झालं, मसनजोगी झालं, वासुदेव झालं. हे वासुदेव जर सकाळच्या प्रहरी आला त्यावेळेस आनंदाने ग्रामीण भागातल्या बाया त्यांना हातपाय धुवून पोचायच्या, काय दक्षिणा द्यायची द्यायची काय ते. मग ते आनंद वाटायचे, त्या अंगात बारापंडी, डोक्याला ते मोहराचे भिजाय टोपी. मग ते आज वासुदेव राहिलेले नाहीत. आता तो वासुदेव कुठेतरी पंढरपूरच्या यात्रेच्या टायमाला आपल्याला बघायला भेटतो कुठेतरी. पण पहिले जे ग्रामीण भागात वासुदेव फिरायचे ते वासुदेव आज नाही. मसनजोगी हे राहिलेले नाहीत आज, पहिले होते आता नाही. पिंगळा, पिंगळा पहिला झाडावर यायचा, एखाद्या झाडावर बसायचा ना की गावाला तिथून सांगायचा, खाली हातरून ठेवायचं काहीतरी. मग त्याच्यावर लोक धान्य काय दक्षिण द्यायचं टाकायचे आणि दिवस उगायचा तर झाडावर उतरून निघून जायचा. ती लोक राहिलेली नाही ना आज. म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेमधलेच प्रकार आहे ती. मग तो प्रकार आता मावळत चालले. याला कारण काय? आपणच आहे. हे महाराष्ट्राच्या लोककला लोपत चालले याला कारणीभूत आपणच आहे ना. आज ते लोक पहिले भिक्षेसाठी यायचे, बाया बरोबर धान्य वाचायच्या. आज तुम्ही त्याला कोरभर भाकर देऊ शकत नाही, ते कसे येतील तुमच्या दाराला? आताच्यातला भाग आहे ना. आणि काय झालं, पहिल्यासारखा भिक्षुक राहिलेला नाही आज. आपण सर्वसामान्य म्हणायचो ना, माणसं गरीब आहेत गरीब आहेत. आज गरीब नाहीत माणसं राहिलेली. शासनानं आज धान्य फुकट केलं आणि फुकट धान्यामुळे माणसाला मजुरी करू वाटना. जो कमावतो 2 पैसे दारूच जाते तिकडे निघून. माणूस म्हणजे स्वच्छंदी माणसा जास्त, स्वतःचे छंद पुरवणे जास्त माणूस मग नाही आज. काही काही माणसाचं अशी परिस्थिती की स्वतः संसारावर त्याचं लक्ष नाही आज. म्हणून माझ्याकडे एक मी गीत तयार केलेले दारूबंदीवर. देशात नवीन फॅशन

0: आजकालची पोरी पोर उल्लू झाली, हात भट्टे गलोगली मिळू लागली, नशेने देशात अंधार केला, अन्नदारूपाई देशा सारा बुडाला, सारा बुडाला। बाप पितो दारू मुले जवळ बसती, पिताना तोंड वाकड बायको हसती, बाप पितो दारू मुले जवळ बसती, पिताना तोंड वाकड बायको हसती। तेच सार पाहून मुलगा शिकला, हेच सार पाहून मुलगा शिकला, दारूपाई देशा सारा बुडाला, सारा बुडाला। दारू व्यसनाळी याला मटका सुचला, जुगारी न तिथं नंबर मारला, दारू व्यसनाळी याला मटका सुचला, जुगारी न तिथं नंबर मारला। आणि बेटा बोले बापाला आकडा काय आला, बेटा बोले बापाला आकडा काय आला, दारूपाई देशा सारा बुडाला, सारा बुडाला। सांभाळून राहा तुम्ही आपल्या जीवनाला, पिऊ नका कुणी तुम्ही याद दारूला, संभाजी सांगे आज सर्व लोकाला, दारूपाई देशा सारा बुडाला, सारा बुडा।
1: वा, खरंच गेली 52 वर्ष आपण रंगभूमीची सेवा करतोय, त्याच्यामध्ये वगनाट्य लेखन आहे, विलन चरित्र अभिनेता म्हणून तुम्ही काही छोटेसे किस्से गेल्या भागामध्ये आम्हाला ऐकून दाखवले, त्याचबरोबर छोट्या मोठ्या भूमिका सादर केलेल्या आहेत, आणि स्वतः आता प्रबोधनपर गीत आम्हाला आता तुम्ही ऐकवून दाखवलं, तसंच गणगौळण याच्यामध्ये पण
0: आपण गौळण म्हणून दाखवतो तुम्हाला।

0: राधा गवळणी हुकुम देवाचा म्हणुनी आले पेद्या सुदामा गाया सोडुनी चालल्या वनाच्या मार्गानी तोच तिल काटे पायातून चालल्या वनाच्या मार्गानी तोच तिल पाटे कायातून कुंजवणी मुरली वाजवी कृष्ण मुरारी ऐकुणी राधा झाली बावरी स्वर मुरलीचे पडता कानावरी राधा सुधबुद सारी हरली दान द्या दान तुम्ही द्यावटा कोणी जावा तुम्ही वनाच्या मार्गानी कुठे ग चालल्या नटुनी सांगा तुम्ही राधा ग गवळणी.
1: अरे वा, पट्टे बापूराव यांची ही गवळण आता आपण सादर करून.
2: पट्टे बापूराव म्हणजे तमाशे जन ते महान कवी होऊन गेले. पट्टे बापूराव ज्या साहित्य निर्माण करून ठेवलंय
1: अगदी
2: आणि त्या साहित्याच्या जीवावर आज जेवढं तमाशे क्षेत्र चाललेले ते त्यांच्या ह्याच्यावरच चाललेले पट्टे बापूरावच्या.
1: तर नाना आपल्याला कला शिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली असेल आपल्याला, तर ती कशी?
2: ही कला साध्य संगीत साध्य करायचं म्हणलं की त्याला फक्त संगीताशी पहिले मिळून मिसळावं लागतं. त्याच्यात हार्मोनियम वादक असेल, ढोलकेपटू असेल, यांच्याशी आपण समरस झाल्याशिवाय आपल्याला पुढे गाता येत नाही. ही माणसं आपल्याशी करून घ्यावं लागतात. त्यावेळी ते पुढे त्यांनी जर योग्य संगीत दिलं तर आपण योग्य गाऊ ना, आणि त्यांच्यात जर नाही समरस झालो आपण तर आपल्याला गाता येणार नाही. म्हणून संगीतामध्ये गाण्यामध्ये पहिली ही लोक महत्वाची असतात
1: आणि त्यांची
2: त्यांची साथ असणं फार महत्वाची असतं. ह्या लोकांची साथ मिळणं महत्वाची, कोणी असू द्या गायक, त्याला संगीताची साथ जर चांगली मिळाली तर पुढे चांगलं गाऊ शकन.
1: अगदीच.
2: संगीत जर नाही चांगलं मिळालं तर काहीच करू शकणार नाही.
1: बरोबर. मग
2: तिथं छोटा गायक असो नाहीतर मोठा असो कोणी असो तर त्याला संगीताची साथ चांगली लागते आणि त्याचा कंठ चांगला असावा लागतो तर त्याला गाता येतं.
1: बरेच आपले अनुभव असतील मग, 52 वर्ष म्हटल्यानंतर खूप आपला अनुभव मोठा आहे, तर एखादा असा अनुभव जो आजही तुमच्या लक्षात आहे?
2: आहे काही तसं काही दुःखाचे प्रसंग आहेत आम्हाला. आम्ही घोडेमोळे यात्रेच्या टायमाला राजीव गांधी हत्याकांड बसवलेलो होतो. आर फुलांचा फाश मृत्यूचा अर्थात राजीव गांधी हत्याकांड असं त्या वगाचं नाव होता.
1: बर.
2: मग त्यावेळेस आम्ही ते 300 अणुबॉम्ब बनवलेले होते. बॉम्ब फेकला की स्फोट हो असे अणुबॉम्ब होते. ते 300 बॉम्बची पेटी तयार करून ठेवलेली होती. त्या आमच्या इथे एका मुलानं पेटी स्टेजच्या पाठीमागं होती

0: त्या पेटीवर उडी टाकली, 3 बॉम्बचा संकट स्फोट झाला.
1: बापरे.
0: त्याचे ते आमचा कलाकार म्हातारा लोहगावचा होता, पुणे लोहगाव, जागीच खाला झाला. मग तिथं शिव कलेक्टर, SP असे मोठे मोठे अधिकारी कार्यक्रम बघत बसले होते आपला. त्याच्यासमोर हा प्रकार घडला, पण त्यांना काय वाटलं, अतिरेकीनेच बॉम्बस्फोट केला यात्रेमध्ये. घोडे मळेगाव यात्रा म्हणजे 2-3 किलोमीटरची यात्रा, लई मोठी यात्रा, महाराष्ट्रातली पाण्यासारखी यात्रा. तशा ठिकाणी हे प्रकार घडला. मग स्वतः SP साहेब आले, म्हणले हे पब्लिक आवरणं आम्हाला शक्य होईल, तुम्ही काम करा, हे प्रेत उचला, रावटीत झाकून ठेवा कार्यक्रम. काही होईना, तासभर करण्यापेक्षा अर्धा तास तुम्हाला कार्यक्रम करा, तसं कार्यक्रम तोडता येणार नाही. पब्लिक आम्हाला आवरतो, जवळजवळ 10,000 पब्लिक बसलेलं होतं. मग आम्ही ते प्रेत उचललं, रावटीत नेऊन ठेवलं आणि अर्धा तास कार्यक्रम केला. दुसऱ्या दिवशी 11-12 ते प्रेत पुण्याला पाठ. असे दुःखाचे प्रसंग भरपूर येतात.
1: आपल्या ज्या काही भावना आहेत ते बाजूला ठेवून आपल्याला समोरच्या प्रेक्षकांना कसं हसवता येईल हे आपल्याला बघावं लागतं.
0: ज्यावेळेस समोरचं कलावंत समोरच्याला हसवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही पडद्याच्या पाठीमागच्या कलाकाराच्या व्यथा कोण जाणल्याच नाहीत कोणी अजून. पब्लिकला पुढे हसवण्याचा प्रयत्न करतो, पण पाठीमागे त्याचे दुःखाचे जे दुःख व्यथा असतात, त्यावेळेस त्याचे अश्रू पुसायला पाठीमाग कोणी येत नाही. हे कलावंताच्या फार मोठ्या व्यथा आहेत,
1: अगदीच.
0: आणि ह्या व्यथा कुठेतरी शासनानं सोडवायचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्र शासनाची लोककला जीवन ठेवायची असेल तर शासनाने या कलेकडे लक्ष दिलं पाहिजे, ही कला जोपासली पाहिजे. तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर काही कार्यशाळा काढून याच्यात काही कलावंत पुढे निर्माण होतील असा काही प्रयत्न केला पाहिजे, तरी महाराष्ट्राची लोककला जिवंत.
1: बरोबर आहे. आणि तुम्ही आता म्हणालात तसं खरंच की काय प्रसंग तेव्हा तुमच्या सगळ्यांवर घडला असेल की आपलाच एक सहकारी आपण गमावलेला आहे त्याला आणि तरीही आपल्याला लोकांच्या समोर आपले कला सादर करावी लागते. म्हणजेच म्हणतात की शो मस्ट गो ऑन.
0: तुम्हाला सांगितलं पडद्याच्या पुढे कलाकार हसवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, पण पाठीमागे त्याच्या असं पसायला कोणी नसतं ना, त्याचे व्यथा ते जवळच असतात.
1: अगदीच. आपल्या कलेद्वारे समाज परिवर्तन किंवा प्रबोधन पर गीत तुम्ही सादर केलेत तर ते ऐकून काही चांगल्या घटना घडल्यात असा काही प्रसंग आहे का?
0: चांगल्या ठिकाणी वहवज मिळाली. आपण ज्यावेळेस काही काही गीत गायली त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये पब्लिकने वहवज केली आपली.
1: आणि समाज प्रबोधन पर गीतांच्या माध्यमातून लोकांचं मन परिवर्तन करण्याचा देखील आपण प्रयत्न करत असता.
0: दुसरं एक दारूबंदीवरचं गीत होत, दारूबाई गेली शान मातीत गेला सारं ज्ञान, संसाराची ही धुळदा नाही राहिला स्वाभिमान, बर्बादी बर्बादी बर्बादी झाली संसाराची बर्बादी.
1: आणि म्हणूनच लोककलावंत म्हणजे लोकसंस्कृतीचे रक्षक आणि परंपरेचे वाहक असं म्हटलं तरी हरकत नाही. तर ही जी चाल आहे किंवा जे गीत आहे ते पाठ कसे करता आपण?
0: पाठ आधी असं आपण आहे आपल्या क्रिप आहे ना, ते क्रिप मधले आधी पाठांतर वगैरे पुन्हा संगीतात बसवायचं, ते किंवा संगीत करायला विचारायचं याला कुठली चाल बसती बघ. काय आपण चाल बसू शकत नाही त्याला, त्याला संगीतकारच लागतो चाल बसवायला, आपलं काम नाही. हे बघा तांत्रिक युग चालू झालं, आज तुमच्या जवळ आहे सारं काही, आज पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आज तुम्हाला सारं दिसतंय. लोकलच काय कुठल्याही कलेला आज किंमत राहिलेली नाही, समाज तसा राहिलेला नाही, समाजामध्ये फार मोठं परिवर्तन होत चाललेलं आहे. पाठीमागच्या 20 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर समाज वेगळा होता, आणि इथून पुढच्या 20 वर्षानंतरच्या काळामध्ये काय घडत ते सांगता येत नाही, म्हणजे एवढं समाज परिवर्तन होत चाललेलं आहे. आणि माझं तर मत आहे मोबाईलमध्ये जास्त माणसं बिघडली सध्याच्या. आज तुम्ही आपल्या घरातल्याला अंड्या करून विचार करा, लेकरू उठलं की आपण त्याच्या हातात मोबाईल देतो, पण त्या मोबाईलचे दुष्परिणाम एवढे मोठे व्हायला लागले, तर त्यांच्या शिक्षणावर व्हायला लागले, त्यांच्या शरीरावर व्हायला लागले. सारखं मोबाईलशिवाय त्यांचे काही काहीला आता 10 वर्षाच्या वयाच्या मुलांना चष्मे लागायला लागले, त्याचा परिणाम काय? मोबाईल आहे. आपण वापरू नका हे आपल्याला म्हणायचं काम नाही आपलं, आपण कोण सांगणार तुम्ही वापरू नका म्हणून, पण याचे दुष्परिणाम तुम्हालाच भोगावे लागायला लागले ना. ते मानवाचा मृत्यू त्याच्या हाताने तयार करून ठेवणार आहे. आताही माणसानं तयार केली गाडी, माणसानं तयार केली ना, ऍक्सिडेंट मध्ये दररोज किती मारतात, कुठल्या वेजेत वायर वीज आपण तयार केली ते विजेमध्ये किती मारतात, जेवढे आपण निर्मिती केली त्या निर्मितीमध्ये दररोज किती मारतात. मग देवाला यामाला याची काय गरज आहे, तिथं स्वतःच मृत्यू तुम्ही मानवाने स्वतःच्या हाताने तयार करून ठेवलाय.
1: हे जे काही आधुनिक उपकरण आहे त्याचा किती वापर करायचा हे आपल्या हातात आहे. बरोबर आहे. तर नाना मला एक असा प्रश्न पडतो की प्रेक्षकांकडून तुम्हाला एखाद्या सादरीकरणासाठी कौतुकाची थाप मिळाली असं काही अनुभव?
0: भरपूर ठिकाणी मिळाला अनुभव. म्हणजे मोठे मोठे ठिकाणी आम्ही ज्यावेळेस सादरीकरण करतो त्यावेळेस माझी काही काही कामाची वाव केली बऱ्याच पब्लिकनं, सुंदर काम केलं, सुंदर अभिनय करतात, सुंदर भूमिका करतात, अशा बऱ्याच ठिकाणी माझ्या पाठीवर थाप पडली आणि त्या थापीमुळे मला प्रोत्साहन मिळालं. पुन्हा ज्या ठिकाणी आपले लोक कौतुक करतात त्याच्यापेक्षा आपण आता वेगळंच अजून काहीतरी केलं पाहिजे ही भावना माझ्या मनात निर्माण झाली. आपण यजबल तर मिळ

0: वाव मिळालीच,
1: हम्म,
0: पण ह्याच्यापेक्षा आपण अजून काही करून दाखवलं तर लोक आपल्याला डबल वाव मिळेल, या अपेक्षा मनामध्ये राहिली. अजून अजून सुद्धा आहे या वयामध्ये.
1: म्हणजे आता 74 वर्ष वय आहे आपलं,
0: हो,
1: कुठं कुठं आपली कला सादर केली आपण?
0: आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरलो, जास्त पुणे भाग, सांगली, सातारा, कोल्हापूर, इकडे खान्देश, जळगाव, धुळे, नंदुरबार, आणि इकडे खाली नागपूरपर्यंत
1: बर
0: आपल्याच महाराष्ट्रातला एक कार्यक्रम केला होता तिथं राजस्थानला.
1: बर
0: तसं दिल्लीला कॉमनवेलला गेलतो आम्ही, तिथं आपला कार्यक्रम आपला पडत गेलता ना का
1: बर
0: मोठा कार्यक्रम. तिथं आम्ही दिल्लीला केला, पुन्हा चंदीगडला 2 दिवस केला, कारण आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी तिथं आमचा फार मोठा आदर सत्कार केला.
1: आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आहेच, पण महाराष्ट्राबाहेर देखील आपण आपली कला सादर
0: केली
1: केलेली
0: केली आम्ही इकडे सुरतला तर दरवर्षी जायचो ना, गुजरातमध्ये दरवर्षी जायचो, आपला कार्यक्रम असायचा सुरत, बडोदा, इकडे कार्यक्रम असायचे आपले.
1: अरे वा,
0: बालगंधर्व पुरस्कार 1923 ला मिळाला
1: बर
0: पुण्याला. पुन्हा राजस्थानचा एकच कार्यक्रमासाठी गेलो होते, जास्त नाही तिकडे आपण गेलो विनव काय.
1: या कलेविषयीची जी काय वैशिष्ट्य आहे ती कोणती सांगता येतील तुम्हाला? म्हणजे जे जसे की पोशाख आहे, वाद्य आहे,
0: बघा, हलकी ढुलकी, तुणतुण आणि चाळ, आणि चाळ हे तमाशाचे 5 वस्तू म्हणजे तमाशाचे मेन वस्तू. बाकीचे पुन्हा हे तुमचे संगीत, शास्त्रीय संगीत पुन्हा आले, पण जुना तमाशाचा वाज म्हणलं की हलकी ढुलकी, तुणतुण, टाळ आणि चाळ, या 5 वस्तू फक्त तमाशाचे. बरं का, महाराष्ट्रामध्ये पहिले भरपूर होते, पण आता 5-7 पट मोठे राहिले. ते महाराष्ट्राची लोकल होते. लावणी म्हणजे तमाशाचा खरा आत्मा. आता जे लावण्या झाल्यात महाराष्ट्रामध्ये एवढे फड निर्माण झाले, ते पुन्हा निर्माण झाले. पहिली तमाशाच्या स्टेजवरच लावणी व्हायची, पण एक लावणी म्हणून त्यांनी प्रयोग आता स्वतंत्र चालू केला. तमाशे फडमालक भरपूर होऊन गेले. खेडकर सगळं तमाशे फडमालक पुण्या महाराष्ट्रामध्ये होणार, म्हणजे कलाकाराला मन मिळावं सांभाळणारा, कलाकाराच्या व्यथा जाणारा असा फडमालक पुन्हा होणार. कारण त्या माणसाचे मी 40-42 वर्ष झाले निगडीत त्या संबंधात.
1: तर या कलेतून मग तुम्हाला समाधान मिळतं का?
0: हो, मिळतं. हे बघा, कुठल्याही गोष्टी जर आपण केली त्याचे समाधान जर मानलं तर समाधान मिळतं, आणि नाही सारखंच मन कोचंबून राहिलं तर समाधान मिळत नाही. मग तुम्हाला कोट्यवधी नाही मिळू द्या, त्याच्यात आनंद नाही ना तुम्हाला. कुठलीही गोष्ट तुझे जे मिळतंय त्याच्यात जर आनंद मानला तर माणूस समाधान राह. जे मिळतंय ते तुटपुंच याच्यामध्ये भागत नाही, पण भागत नाही म्हणून आता कोणाला सांगता तुम्ही? तुम्हाला ते भागवावं लागत. तुमची बाकीची जी व्यसन आहे ते कमी करा, तेवढे तुम्हाला ते भागवता येईल. तुम्ही जर काही करू लागले तर कसं भागवून, तुम्हाला आपल्याला हांड्यावरून आणलेलं हांडीतलं पाणी आपल्याला पुरत नाही, ते कुठवर पुरणार आहे? जोपर्यंत आहे तोपर्यंतच ना. तो संपल्यानंतर तो भरावट लागण का नाही? मग ते भरण्यासाठी कुठेतरी जाऊन खाट पाय पाय जाऊन ते भरून आणावं लागेल ना. तसं 2 पैसे कष्ट करण्यासाठी, कमवायसाठी हांड्या भरून ठेवावं लागेल ना, कष्ट करून थोडा पहिला. मग कोर्टाधारी म्हणजे एक माझा डायलॉग आहे, कोर्टाधारी कुठला थोडा पाटलाची भूमिका एक, तुफान झंझावा तन दर्या ओसळावा, मेघाच्या कडकडानं धरण्या हादरा बसावा, तीच अवस्था आमच्या मनाशी झाली, चिंता तोरा क्षुधान निद्रा, काम तोरा भयला जा, रात्री कावळ्याला दिसत नाही, दिवसा घुबडाला दिसत नाही, प्रेम पाशात पडलेल्या माणसाला रात्रंदिवसच कळत नाही, दारूची नशा काही तासानंतर संपते, संपत्तीची नशा काही वर्षानंतर पार होते, पण इचकाची नशा जोपर्यंत माणूस मातीत मिसळत नाही तोपर्यंत ती संपत नाही आणि खराचं होत नाही, तीच अवस्था आमच्या मनाची झाली. रामभाऊ सोना, पोट भरण्यासाठी आमच्या गावात आला, पण त्याच्या पोट भरण्याचा आमचा काही संबंध नाही आहे. त्याची बायको मालती देखणी आहे, सुंदर आहे, गेले 6 महिने झाले मी तिचा पाटला करतोय, पण पाकळू काय हातवर यायचं चिन्ह दिसताना काय करावं तेच काही कळत. यासाठी या गोष्टीचा विचार करायला माझ्या जीवाचा जीवलग दोस्त या सातारा जिल्ह्यातले कोणी अटक गुन्हेगार भल्या रामोशी याला या ठिकाणी बोलवला, पण बेट्याला का उशीर झाला तेच काही कळत.
1: तुम्ही ही खलनायकाची भूमिका वठवली, त्याच्यातून अगदी बरोबर ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या समोर उभी राहत असणार आहे.
0: आमचं त्यावेळेस आम्ही सादर करतो, त्यावेळेस आम्हाला संगीत संगीतामध्ये आम्हाला डायलॉग उच्चारता येतात, तोडता येतात. आता हे आपलं मोगम चाललेलं आहे, आम्ही आमच्या संगीतावर असलो, आम्हाला कुठं तोडायचं कुठं उचलायचं आमच्या त्या संगीतावर ठरलेलं असतं अवलंबून.
1: अगदी. मग किती जणांचा तुमचा ग्रुप असायचा?
0: जवळजवळ 125 माणसं येतात कलाकार, काही बिगारी 30-40-50 बिगारी असतात, पुन्हा मॅनेजर लोक, लाईट मेन, वायर मेन असे 130-125 लोकांसंच असतात.
1: बर, वगनाट्याला किती असायचे मग?
0: वगनाट्याला एक 10-20 माणसं जास्तीत जास्त,
1: म्हणजे सगळ्यांना मिळून ते वगनाट्य सादर करायचं. एकाचं वर कुठं, एकाचं खाली, किंवा एखादा वाक्य विसरले असं काही झालं
0: तर आपण सुधरून घ्यावं लागतं त्यांना. एखादा समोरचा जर पात्र घासरायचा ना, त्याला तास सोडून द्यायचं ना, आपण पुढे चालायचं. तुम्हाला पब्लिकला कळू द्यायचं नाही ना ते, काय पब्लिकला काय पब्लिक पुस्तक घेऊन बसलेलं आहे पुढे चुकला म्हणायला. आपण नाही का डोळ्याच्या शेवरावर

0: असतो चुकला, आम्ही लगेच उचलतो त्याला, पण जाळू द्यायचं नाही हा घसरलाय म्हणून. आम्ही एकमेकाला असं सावरून निघतो त्याच्यातून.
1: बरोबर
0: बघण्यात
1: खरंच. तुमचा हा जो काही वारसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला?
0: हा वारसा जिवंत राहण्यासाठी पुढच्या पिढीने तयार व्हायला पाहिजे. या कलाक्षेत्रात जर काही मुलं तयार झाली तरी कलाक्षेत्र जिवंत राहील, नाहीतर राहणार नाही. नवतरुणाचं काम आहे ही कला साध्य करणं, त्याच्यात येणं, ते सांभाळणं, अगत्य साध्य करणं हे नवतरुणाचं काम आहे. आणि त्यांना कुठं मिळण? जोपर्यंत जुने कलाकार आहेत त्यांचे कोणत त्यांना ते मिळण. नवीन तुम्हाला काहीच साध्य करता येणार. अभिनय काय तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय साध्य करू शकणार? अग्र एखादा शब्द तुम्हाला कुठं तोडायचा कुठं उतरायचा हे कळत नाही, तुम्ही काय साध्य करणार? आज बघा आपण मराठी मालिका पाहतो, मराठी मालिकेमध्ये एवढी मुलं सुंदर कामं करतात. आज असं वाटतं यांचे पाय धुवून पाणी प्यावं, आपण यांच्या पुढे काहीच नाही. आम्हाला वाटतात ते भूमिका बघून, अरे आपण काहीच नाही, काय लेकर काम करते.
1: एकूण तुम्ही तुमच्या पूर्ण कार्यकाळामध्ये किती वगनाट्य सादर केलीत आपण?
0: प्रबोधनपर गीत भरपूर सादर केलीत, म्हणजे जास्त नाही पण एक दोन चार गीत असतील प्रबोधनपर.
1: बर, आणि वगनाट्य किती?
0: वगनाट्य तसे 50-60 झाले आहेत, कारण दरवर्षी वगनाट्य बसवं लागतं. मग एक वर्षी डबल डबल वगनाट्य बसतात. मग एक वगनाट्य आम्हाला वर्षभर चालतं ना, 1974 पासून.
1: बर, 1974 पासूनचा हा प्रवास 2025 पर्यंत चालूच आहे.
0: चालू.
1: बर, सध्याही आपण काम करताय?
0: करतो.
1: बर,
0: आता काय झालं मॅडम, वगनाट्याला कोणी थांबत नाही. तुम्हाला कसं सांगायचं, वगनाट्य कोणते ऐकायला माणूस समोर बसलेलं असतं. ज्यावेळेस आम्ही वगनाट्य सादर करायचा प्रयत्न करतो तेव्हा 10-5 माणसं बसलेली असतात. मग एक दोन आम्ही सीन करतो आणि समोरचं पब्लिक बघून लेक्चर देऊन बंद करतो कार्यक्रम. कोणाला दाखवायचं कोणाला पुढे, पब्लिकच नाही. माझं काम असतं पहिले सरदार म्हणून गणगवळणीमध्ये काम करतो आणि वगनाट्य होतच नाही. तुम्हाला खरं सांगायला काय हरकत, आता वगनाट्याला पब्लिक थांबत नाही आणि जरी थांबलं तरी ते पुढची होऊ देत नाही. आम्हाला गाणी पाहिजे हे धांगड देवा लागतो आताच्या पब्लिकला. समाज प्रबोधन नको काय आम्हाला, आणि मुळात त्यांना समाज प्रबोधन काय हे समजलं नाही तर ते काय म्हणणार आहेत. मग त्यांना हे आताची डीजेवर चाललेली गाणी ही अशी लावली, मग आमच्या स्टेजच्या समोर ते बी नाचायला या उघड आहे.
1: बरोबर, म्हणजे ही खंत आहे आपली,
0: लय मोठी खंत ही. तुम्ही वगनाट्यासारखं ज्याच्यामधून समाज प्रबोधन जगाला मिळतं तुम्ही ते करू देत नाही, आणि गाणी तुम्ही लावली त्याच्यावर नाचता, म्हणजे कलावंत किती मोठा दुर्दैव फार वाईट आहे म्हणायचं. आज आम्ही वगनाट्यात काम करतो, आमचं वगनाट्य होत नाही, आमच्या मनाला किती दुःख होत असतं. पहिलं कसं होतं, ज्यावेळेस आम्ही सादरीकरण करायचो त्यावेळेस कमीत कमी 9-9:30 कार्यक्रम जर चालू झाला तर 4:30-4:30 वाजेपर्यंत कार्यक्रम चालायचा.
1: म्हणजे एखादं वगनाट्य सादर करताना किती वेळ लागतो?
0: तरी साधारणतः आता पहिल्यासारखी मोठी मोठी वगनाट्य राहिली नाही. आता एक कोर्टाद्वारे फुटलं थोडं 3 तासाचं वगनाट्य, आता ते आम्ही 1.5 तासात बी करतो. मोठी मोठी 3-3 तासाचेच वगनाट्य सारे, पण 1.25 तास 1.5 तासात उरकून घेतो काही मधलं भाग उडवून. नाविलाज आमचा नाविलाज होतो ना त्याला.
1: तर नाना, एकूण आपला जीवन प्रवास बघता 52 वर्ष आपण कलाक्षेत्राशी निगडीत आहात, जोडलेला आहात. आयुष्याच्या या वाटेवर आल्यानंतर पाठीमाग वळून बघताना काही करायचे राहून गेलं असं वाटतं का आपल्याला?
0: असं वाटतं की आपण जर अजून जर जगलोच आपण 4-5 वर्ष तर आपल्याला रसिकांची अजून सेवा करता येईल की मनी भाव नाही तर काहीच नाही.
1: म्हणजे एक कलाकार म्हणून आणखीनही आपल्याला प्रेक्षकांसमोर जाता येईल, त्यांच्या समोर आपली कला सादर करता येईल ही इच्छा आहे.
0: मनाची अपेक्षा पाहिजे अजून काहीच नाही.
1: शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल आपण आमच्या श्रोत्यांना?
0: जाता जाता एकच सल्ला देईन की महाराष्ट्रीय लोककला आहे, महाराष्ट्रीय लोककला आहे, महाराष्ट्राच्या लोकांनी जतन करण्याचा प्रयत्न करावा, तिला सांभाळावी. आणि महाराष्ट्राच्या लोकांनी जर तिला जतन केले सांभाळले तरी महाराष्ट्राची लोककला जिवंत राहून ती आपल्याला पुढे पाहायला मिळेल, आणि ते सांभाळ आपल्या लोकांनीच करावा. ही सर्व रसिकांच्या चरणी माझी नम्र प्रार्थना.
1: तर संभाजी नाना, आपण इथं आलात आणि तुमचा जीवन प्रवास आम्हाला तुम्ही उलगडून दाखवलात, ही जी आपण मुलाखत दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: तुम्ही माझ्या आकाशवाणीवरून मुलाखत घेतली, ही माझं म्हणणं कुठेतरी शासनापर्यंत तुमच्याकडून पोहोचवावं, दुसरं काहीच नाही. आकाशवाणीने मला ही इथे येऊन 2 शब्द बोलण्याची संधी दिली, खूप खूप आभारी आहे, धन्यवाद.
1: तर श्रोते हो, गेल्या 2 भागामध्ये आपण संभाजी नाना यांच्याकडून त्यांचा जीवन प्रवास ऐकलेला आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही चढउतार आले, जे काही प्रसंग आले, आपण ते त्यांच्याकडून ऐकलेले आहेत. संध्याच्या या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात, तोपर्यंत मी सुवर्णवाला आपला निरोप घेत आहे. नमस्कार.
2: आताच आपण ज्येष्ठ लोककलावंत संभाजी कोल्हे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. संध्या छाया हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे बीए इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बीए बीकॉम बीएससी जनरल एमएससी मायक्रोबायोलॉजी एमएससी केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. एससी प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव. मोबाईल क्रमांक 93 10 66 65 आणि 93 10 66 68 58.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घर शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल चाऱ्यासाठी संकरित नेपियर गवताची लागवड याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घर शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा
0: क्रीडा विश्व.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड चा जरूर उपयोग करा।
1: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
2: PLI है ना?
3: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर।
4: आपले डेजर्ट तर आले आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून। बिल भरायच्या आधी तरी येईल ना?

0: काय चाललंय?
1: बिल बनतंय, चल तुझं कार्ड दे, पिन दे.
0: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015 कोटी 42 लाख, नगर विकास विभागाच्या 15,152 कोटी 43 लाख, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760 कोटी 48 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत

0: भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
1: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली. याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे. ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे, पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही

0: जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरी शंकर घाडे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग ऊर्जा कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना 770 कोटी, अमृत अभियानांतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भागभांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं पुनःस्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रिकग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे.

0: नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्याल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेशी प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथुजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भाग भांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणालीअंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक.

0: आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेश कुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोकप्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
2: प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी, घर शिवार या कृषी कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948 अर्थातच 22 जून 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया चाऱ्यासाठी संकरित नेपियर गवताची लागवड या विषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, पशुपालन व्यवसायामध्ये चाऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पशु आहारात सुमारे 70% भाग हा हिरव्या आणि चुक्या चाऱ्याचा आणि उर्वरित 30% भाग पशुखाद्याचा असतो. परंतु देशातील एकूण लागवडीखालील क्षेत्राचा विचार केल्यास चारा पिकांतील फक्त 6.6% क्षेत्र आहे. भारतात हिरव्या चाराची 62%, चुक्या चाराची 22%, तर पशुखाद्याची 64% कमतरता आहे. चारा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र 20% इतके वाढविल्यास एकूण दूध उत्पादनात 30% वाढ मिळू शकते. त्यासाठी सकस बहुवार्षिक हिरव्या चाराचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, संकरित नेपियर हे बहुवार्षिक भरपूर उत्पादन देणारं चारा पीक आहे. हे गवत, बाजरी आणि नेपियर यांच्या संकरणातून निर्माण केलेलं भरपूर उत्पादनक्षम चारा पीक आहे. यात बाजरीतील अधिक प्रथिनं आणि नेपियरमधील अधिक उत्पादन क्षमतेचा गुणधर्म आणण्यात आला आहे. हे जलद गतीनं 2 ते 3 मीटर उंचीचं वाढणारं आणि कमीत कमी 20 ते 25 फुटवे देणारं चारा पीक आहे. या पिकात सरासरी 10 ते 11% इतकं प्रथिनांचं प्रमाण असल्यामुळं चांगल्या प्रतीचं चारा पीक म्हणून ओळखलं जातं. शेतकरी बंधूंनो, संकरित नेपियर पिकाची एकदा लागवड केल्यानंतर साधारण 3 ते 4 वर्ष जनावरांना वर्षभर चांगल्या प्रतीचा हिरवा चारा उपलब्ध होतो. तसंच उत्तम प्रतीचा मुरघास निर्मिती देखील करता येते. शेतकरी बंधूंनो, संकरित नेपियर गवताची लागवड करण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमिनीची निवड करावी. दलदल अथवा पाणथळ, निचरा न होणाऱ्या भारी जमिनीत लागवड टाळावी. जमिनीचा सामू 5.5-6 या दरम्यान असावा. सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत चांगलं उत्पादन मिळतं. संकरित नेपियर गवताची उष्णकटिबंधातील प्रदेशात चांगली वाढ होते. उष्ण आणि कोरडे हवामान याला चांगलं मानतं. जास्त पर्जन्यमानाच्या प्रदेशात या गवताची वाढ चांगली होत नाही. योग्य वाढीकरता 31° सेल्सिअस तापमान आवश्यक असतं. शेतकरी बंधूंनो, या गवतासाठी उभी आडवी खोल नांगरणी आणि नंतर कुळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्टरी 8 ते 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं. त्यानंतर लागवडीसाठी सरीवरंबा तयार करावी. शेतकरी बंधूंनो, संकरित नेपियर गवताची लागवड ही उन्हाळ्यात जून ते ऑगस्ट या दरम्यान, तर उन्हाळ्यात फेब्रुवारी मार्च या काळात लागवड केल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य स्थिती असते. पाण्याची उपलब्धता असल्यास 15° सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता केव्हाही लागवड करता येते. शेतकरी बंधूंनो, नेपियर लागवड ठोंब म्हणजे मुळांसह कांड्या लावून केली जाते. ठोंब पद्धत नसल्यास साधारणपणे 3 महिने वयाच्या पिकाच्या खोडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील 2 डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास चांगला फुटवा मिळतात. थोंब म्हणजेच 2 डोळे कांडी 3 फूट अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत 1 डोळा जमिनीत आणि 1 डोळा जमिनीवर राहील अशा पद्धतीने लावावी आणि 2 कांड्यांमधील अंतर साधारण 2 फूट ठेवावं. लागवडीवेळी प्रति हेक्टरी

500 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या खताची मात्रा द्यावी. प्रत्येक कापणीनंतर नत्र हे 25 किलो प्रमाण द्यावं. हिवाळ्यात पिकाला 15 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं, तसंच उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाणी देण्याची सोय करावी. पावसाळ्यात पावसाच्या दिवसात खंड पडल्यास संरक्षित पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा पाण्याच्या ताणामुळे गवताच्या उत्पादनावर आपल्याला परिणाम दिसून येतो. संकरित नेपियर हे बहुवार्षिक बागायती चारा पिकात सुरुवातीच्या काळात तणांचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. याकरिता सुरुवातीच्या वाढीच्या काळात 1 किंवा 2 खुरपणं करणं आवश्यक आहे. त्यानंतर गरजेनुसार खुरपणे आणि निंदन करावं. शेतकरी बंधूंनो, पहिली कापणी लागवडीनंतर 75 दिवसांनी करावी. त्यानंतर कापण्या 50 ते 55 दिवसांच्या अंतरानं कराव्यात. अशा रीतीनं वर्षभरात 6 ते 8 कापण्या होतात. या पिकाची कापणी वेळेत करावी, अन्यथा चारा जाड तणक होऊन पिकातील पोषण मूल्य कमी होतात, तसंच चारा उत्पादनात देखील घट येते. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सेंटीमीटर उंचीवर केल्यास फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. शेतकरी बंधूंनो, संकरित नेपियर या गवतापासून हिरव्या चाराचं हेक्टरी सरासरी 200 मेट्रिक टन पर्यंत उत्पादन मिळतं. आताच आपण एक लिट चाऱ्यासाठी संकरित नेपियर गवताची लागवड याविषयीची माहिती. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक भक्तिगीत.

या भक्तिगीतानंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, कार्यक्रमात आता ऐकूया हिरवळीच्या खतांचे गुणधर्म याविषयीची माहिती. मंडळी, हिरवळीचं खत तयार करण्यासाठी प्रामुख्यानं धवचा, बोरू, शेवरी, बरसीम, सुभाबूळ, गिरीपुष्प, चवळी यासारख्या हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते. जमिनीचा पोट टिकवणं आणि उत्पादन वाढवण्यासाठी हिरवळीचं खत अत्यंत महत्वाचं आहे. शेतकरी बंधूंनो, हिरवळीच्या खतांची कार्यशक्ती साधारणपणे 1 टन हिरवळीचं खत आणि शेंगवर्गीय पिकांपासून बनवलेलं खत हे 2.8 ते 3 टन शेणखत किंवा 4.5 ते 4.7 किलो नत्र किंवा 10 किलो युरियाच्या बरोबर असतं. म्हणजेच 24 ते 30 किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी 6 टन हिरवळीचं खत प्रति हेक्टरी वापरावं. शेतकरी बंधूंनो, हिरवळीच्या खतांमध्ये प्रति हेक्टरी सुमारे 50 ते 175 किलो नत्र उपलब्ध होतं. त्याचबरोबर जमिनीचा सेंद्रिय कर्बसुद्धा वाढतो. मातीची पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते. उपयुक्त सूक्ष्मजीवांचं सुद्धा प्रमाण वाढतं. जमिनीची भौतिक स्थिती सुधारते. अन्य मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास मदत होते. शेतकरी बंधूंनो, लागवडीसाठी क्षेत्र, कालावधी आणि पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. बियाण्यांचा खर्च वाढतो. पारंपरिक म्हणून घेताना मुख्य पिकांची स्पर्धा करू शकतात. शेतकरी बंधूंनो, हिरवळीचं खत वापरताना आपल्याला ज्या शेतात हिरवळीचं खत घ्यायचं आहे त्यामध्ये हिरवळीच्या पिकांची मे जून महिन्यात पेरणी करावी किंवा बियाणं शेतात फेकून द्यावं. शेतकरी बंधूंनो, बियाण्यांचं प्रमाण 1.5 पट जास्त वापरावं, जेणेकरून पीक दाट होईल. हिरवळीच्या पिकात हेक्टरी 20 ते 25 किलो नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया जोमाने होते. अशा प्रकारे लावलेल्या पिकांची पर्णीय वाढ झाल्यावर फुलोरा येण्याच्या आधीच म्हणजेच पेरणीपासून 6 ते 8 आठवड्यांनीच हे पीक नांगरून जमिनीत गाडावं, शेतात पाणी द्यावं. त्याचं पूर्ण विघटन झाल्यावर पुढील रब्बी पिकाची वेळेवर फवारणी करावी. शेतकरी बंधूंनो, हिरवळीचं पीक हे आंतरिक पीक म्हणून देखील आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ कापूस, मका आणि फळबागेत ताग, धवचा, चवळी ही हिरवळीची पिके आंतरिक पीक म्हणून आपण पेरू शकतो. ते पेरल्यानंतर 6 ते 8 आठवड्यांनी जमिनीत गाडून टाकावीत. हिरव्या पानांचा वापर करायचा असल्यास या पिकांची बांधावर आणि त्याचबरोबर पडीत जमिनीत लागवड करावी. हिरवी कोवळी पाने गोळा करून ती पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळावी. शेतकरी बंधूंनो, या हिरवळीच्या खतांचे भरपूर फायदे आहेत. यामध्ये ह्युमस असतो, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. या खतांमधील सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंच्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी जीवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमानं वाढते. जमिनीतील पोषक द्रव्य रासायनिक क्रियेनं विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात. लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळं एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदाचं

0: प्रमाण आणि ॲझॅक्टोबॅक्टर यासारख्या जीवाणूंचं सुद्धा प्रमाण वाढतं. जमिनीत टिकून राहणाऱ्या कणसमूहांचं प्रमाण सुद्धा वाढतं. जमिनीची जलधारण क्षमता वाढते. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप सुद्धा कमी होते. सेंद्रिय पदार्थांमुळे माती रवेलदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत साचून न राहता त्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थामुळे पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. द्विदल वर्गातील हिरवळीचं पीक हे हवेतील नत्र शोषून घेतात. हे नत्र जमिनीत साठविलं जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होतं. शेतकरी बंधूंनो, जर तुमची जमीन क्षारपड असेल तर जमिनीत हिरवळीचं पीक गाडल्यामुळं क्षार कमी होऊन ती जमीन लागवडीखाली येते. ही पिके जमिनीत असेंद्रिय स्फुर्दाचं सेंद्रिय स्फुर्दात रूपांतर करतात. जमिनीतील स्फुर्दाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढते. पिकांच्या दाट वाढीमुळं तणाचं नियंत्रण होण्यास सुद्धा मदत होते. आताच आपण ऐकली हिरवळीच्या खतांचे गुणधर्म याविषयीची माहिती. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये आज लवंग या औषधी वनस्पतीची माहिती. ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर दीपाली दुरुकर.
1: आजीबाईच्या बटव्यातील लवंग ही औषधी वनस्पती आहे. लवंगाचे लॅटिन नाव सायजिगियम ॲरोमॅटिकम असे आहे. लवंगालाच देवकुसुम, श्रीपुष्प, चंदन पुष्पक अशी पर्यायी नावे आहेत. लवंगाचे 10 ते 13 मीटर उंचीचे झाड असते. खोडाच्या चारही बाजूंना नाजूक फांद्या फुटलेल्या असतात. पाणी हिरवी अंडाकार असतात. फुले सुगंधी निळसर तांबूस असतात. फळ लवंगाकृती असते, त्याला मातृ लवंग म्हणतात. फुलाच्या कळ्या वाळवून लवंग या नावाने ओळखल्या जातात. लवंगाच्या एका झाडापासून 2.5 ते 4.5 किलो लवंगा मिळतात. लवंगाची मूळ उत्पत्ती मलाया आणि सिसिली बेटावर होते, परंतु झांजिबार, पेनांग, श्रीलंका, मॉरिशस यामध्ये विशेष करून लागवड होते. भारतात केरळ आणि तामिळनाडूत लागवड होते, तसेच टांझानिया आणि सिंगापूर येथून आयात होते. लवंग शीत विर्यात्मक, लघु स्निग्ध आणि तीक्ष्ण गुणात्मक असते. मुखरोगात चघळण्यासाठी वापरल्याने मुखदुर्गंधी हे लक्षण नष्ट होते, मुखशुद्धी होते. आमवात, स्कियाटिका, कंबरदुखी यामध्ये वेदना कमी होण्यासाठी, चोळण्यासाठी लवंग तेल वापरले जाते. किडलेल्या दातांसाठी दाताच्या खळग्यात लवंग तेलाचा भिजवलेला कापसाचा बोळा धरून ठेवल्यास वेदना कमी होते. लवंग दीपन, पाचन, रुचीवर्धन करणारे द्रव्य आहे. पावटा, हरभरा, मसूर आदी तुरट पदार्थ अधिक खाल्ल्याने पोट फुगणे, अन्नाचे पचन व्यवस्थित न होणे आदी लक्षणे दिसतात. अशा वेळी अजीर्ण होऊन पोट दुखत असल्यास भाजलेल्या लवंगाचे चूर्ण मधाबरोबर चाटावे. 5 थेंब लवंग तेल साखरेबरोबर देतात. आमाचे पचन होऊन वाताचे ऊर्ध्व वा अधोमार्गाने उत्सर्जन होऊन पोटदुखी, पोट फुगणे आदी लक्षणे कमी होतात. जिव्हा, तालू, गल अवयवांच्या ठिकाणी स्त्रोतरोध होऊन वारंवार तहान लागणे हे लक्षण निर्माण झाल्यास लवंग पाण्यात भिजवून ते पाणी गाळून घेऊन तयार झालेला फांट वारंवार पिण्यास द्यावा. कडू, तिखट, तीक्ष्ण, स्निग्ध आणि त्यातील विशिष्ट उग्रगंधी तेलामुळे लवंग कफग्न, श्वासग्न आहे. प्राणवह स्रोतसातील श्वासवाहिन्यांच्या श्लेष्मलकलेच्या कार्याला चालना मिळून कफ सहज बाहेर पडतो. म्हणून खोकला, उचकी येणे आदीमध्ये लवंगाचे सूक्ष्म चूर्ण मधाबरोबर सेवन करावे. उचकी लागत असेल तर लवंगाचा फांट द्यावा. हृदौर्बल्य, रक्तदृष्टीजन्य विकारामध्ये देवकुसुमादी रस हा लवंगाचा प्रचलित कल्प वापरतात. नेत्ररोगांपैकी डोळ्यात फूल पडणे या व्याधीत लवंगाचा फांट पिण्यासाठी, तसेच त्यात अधिक पाणी असलेले आणि लवंग चूर्णाचा कमी अंश असलेल्या सौम्य फांटाचा उपयोग डोळ्यात 2 ते 3 थेंब टाकण्यासाठी करतात.
0: मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदरांतर्गत आताच आपण ऐकली लवंग या वनस्पती विषयीची माहिती. आणि ही माहिती आपल्याला सांगत होत्या डॉक्टर दीपाली दुरुकर. आपण ऐकत आहात घर शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला

उद्याचा म्हणजेच 23 जून 2026 साठीचा हवामान अंदाज। मंडळी, उद्या 9 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे। उद्याचं कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं राहील। आणि मंडळी, उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ असेल। सकाळची सापेक्ष आर्द्रता 86% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 41% एवढी राहील। आणि मंडळी, उद्या वारा ताशी 20 किलोमीटर वेगानं पश्चिम दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे। तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 23 जून 2026 साठीचा हवामान अंदाज। मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूया हे भक्तिगीत।

बरे तर मंडळी, या भक्ती गीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील घर शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आताच आपण ऐकलात शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.

बहू आले बहू गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी मान्सून धमाका ऑफर. न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत विक्रेते न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्याकडे खरेदी करा. न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आणि मिळवा पेरणी यंत्र अगदी मोफत. याशिवाय न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव यांच्याकडे

0: आणखी एक ऑफर भरा फक्त 55,555 रुपये आणि घरी घेऊन जा न्यू हॉलंडचा 3630 सुपर प्लस हा ट्रॅक्टर. न्यू हॉलंडचे ट्रॅक्टर्स म्हणजे जास्त पॉवर, जास्त बचत, मजबूत परफॉर्मन्स आणि कमी मेंटेनन्स. संपर्क न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव. मोबाईल 75075767777. ही ऑफर न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रावर उपलब्ध.
1: अधिक मास प्रेम परंपरा आणि आहेराचा सण
2: जावयासाठी मुफ्ती स्पायकर US पोलो फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये,
1: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसो मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
2: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
3: प्रियदर्शनीचे यू पोलीस लोखंड गल्ली बारशी. फॅशन, विश्वास आणि आपुलकी.
4: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
5: श्रोतेहो, आज रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गजानन भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग. तर ऐकायला विसरू नका आज रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचवूया. आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू. निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची. आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा. राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी. जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला. काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू.
1: श्रोते हो, आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपण ऐकूया संगीताची साथ, तबल्यावरचे हात,
2: गायकांचा सुरेल आवाज, अगदीच आपल्या आवडत्या गीत बहार या कार्यक्रमात.
1: ऐकायला विसरू नका दररोज सकाळी ठीक 11:30 वाजता
2: विविध स्वरांनी झुळझुळणाऱ्या कर्णमधुर लहरींवर, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावर.
3: ओलांडातील उंबरठा घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी. ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. स्वयंसिद्धा.
4: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपाच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय

समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराय इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी CBSEच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजीलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. UKचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा NTA फेटाळला
आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्र

0: प्रिय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
3: श्रोत्यो, आजच्या लोकरंग या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गजानन भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग. गायिका आहेत वर्षा महादेव खराडे. संगीत साथ टाळ सुरेखा कल्याण पडवळ, शोभा दिलीप गायकवाड, वीणा शोभा काशीनाथ शहाबादे, हार्मोनियम तानाजी भीमराव पडवळ आणि मृदंग प्रमोद कल्याण घुटे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

आत्ताच आपण गजानन भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग ऐकलेत. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ये है विविध भारती।
1: थोड़ी ही देर में आप सुनेंगे आज के फनकार।

आज का कार्यक्रम केंद्रित है अभिनेता अमरीश पुरी पर।

श्रोते हो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दिल ही दिल में या चित्रपटासाठी ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं महबूब यांचं गीत. गायला आहे श्रीनिवास आणि स्वर्णलता यांनी.

आत्ताच आपण तक्षक या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया हरिहरन आणि साधना सरगम यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत आहे ए आर रहमान यांचं. चित्रपट सपने

आत्ताच आपण चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटासाठी अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत ऐकलं. गायलं होतं अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीत आहे MM करीम यांचं. चित्रपट क्रिमिनल

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, उद्या सायंकाळी ठीक 7:30 वाजता किसानवाणी या प्रायोजित कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. पावसाला झालेल्या विलंबामुळं पेरणी करताना शेतकरी बंधू भगिनींनी घ्यावयाची काळजी याविषयी भुजंगराव लोकरे, उपतालुका कृषी अधिकारी कळंब यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका उद्या सायंकाळी ठीक 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया तेरा जादू चल गया या चित्रपटातील सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत.

0: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचवूया।
1: आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू।
0: निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची।
1: आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा।
0: राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी।
1: जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला।
0: काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू।

आत्ताच आपण तुमको ना भूल पाएंगे या चित्रपटातील अलका याग्निक आणि सोनू निगम यांनी गायलेलं गीत ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया उस्ताद सुलतान खान, शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं महबूब यांचं गीत, चित्रपट हम दिल दे चुके सनम.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कुछ तुम कहो कुछ हम कहे या चित्रपटातील अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. गायला आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.